आजच्या वंदन या कार्यक्रमात आपल्याबरोबर मी रश्मी आंबेडकर आणि आज ऊर्जेच्या स्रोताविषयी आपण बोलतोय. जो ऊर्जेचा स्रोत आपल्या मनात असतो किंवा आपल्यात असतो, फक्त मनात नाही आपल्यामध्ये असतो, प्रत्येकात असतो, त्याच्याबद्दल आपण बोलतोय. एक छोटंसं विधान आहे पण त्याचा अर्थ किती मोठा आहे बघा, किंवा गहिरा आहे बघा. विचारवंत असं म्हणतात की ज्या ऊर्जेने महासागर निर्माण केले, ज्या ऊर्जेने पृथ्वीवर उंचच उंच पर्वतरांगा निर्माण केल्या, तीच ऊर्जा आपल्यामध्ये वास करते किंवा तीच ऊर्जा आपल्यामध्येही आहे, तोच स्रोत आपल्यामध्येही आहे. आता वरवर बघता ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक महापर्वत किंवा पर्वत उंचच उंच आणि महासागर यांचा उल्लेख दिसतोय आणि ऊर्जा, पण खोल अर्थ, गर्भितार्थ ज्याला आपण म्हणतो, तो जर काढायचा प्रयत्न केला तर त्यातून हे जाणवतं की इतक्या महाकाय विशाल गोष्टी निर्माण करण्याची ऊर्जा, जिने ते सगळं निर्माण केलंय, तीच ऊर्जा आपल्यात आहे, म्हणजेच तीच क्षमतासुद्धा आपल्यामध्ये आहे. फक्त आपल्यासाठी महासागर किंवा आपल्यासाठी उंचच उंच पर्वत ह्याच्या व्याख्या वेगळ्या असतील किंवा याचं स्वरूप वेगळं असेल, पण क्षमता किंवा ऊर्जा ही तीच आहे ज्याने ह्या महान गोष्टी निर्माण केल्या. किती प्रेरणा देणारी ही विधानं असतात की कधीकधी असं जेव्हा होतं ना की माझ्याकडून काय होणार आहे, काय आहे माझ्यात, तेव्हा जर हे विधान आठवलं की अरे एवढ्या मोठ्या गोष्टी घडवण्याची ऊर्जा जी आजूबाजूला आहे तीच माझ्यात सुद्धा आहे, त्यामुळे मी पण काहीतरी घडवू शकतेच किंवा शकतोच असं बसून चालणार नाही, हे आपोआप आपल्याला आपल्या मनात येतं. आणि मी म्हटलं तसं की हे आहेच आपल्यात, असतंच, फक्त ध्यान मेडिटेशन ह्या गोष्टींमुळे त्याची जाणीव अजून चांगल्या प्रकारे व्हायला लागते, आपण सजग होतो ह्या गोष्टींप्रती, म्हणून ही छान छान विधानं मी आपल्यापर्यंत पोहोचवत असते. समारोपाकडे हळूहळू यायला लागलोय आपण, छान छान भक्तिरचना अजूनही ऐकणार आहोत. आज शनिवार आहे, मारुतीच्या, श्रीरामाच्या, अशा सगळ्या हनुमंताच्या शक्ती देणाऱ्या, ऊर्जा देणाऱ्या अशा रचना आजच्या भक्तिरचनांमध्ये आपण ऐकतोय, आणि त्याबरोबरीने इतरही काही भक्तिरचना आहेतच.

आणि आता वंदन कार्यक्रमातला शेवटचा विचार किंवा शेवटचं विधान जे आपल्या आतल्या ऊर्जेसंबंधी सांगणार आहे, हे विधान असं म्हणतं, बघा आपण जेवढी तयारी दाखवू कसली, आपल्या आतल्या ऊर्जेप्रती समर्पित राहण्याची, आपल्या आतल्या ऊर्जेला, आपल्यामध्ये जी ऊर्जा आहे, जो स्रोत आहे, तिला जर आपण समर्पित असलो, समर्पण भावनेने तिच्याबरोबर जर राहिलो, तर आपल्याला अधिक क्षमता आपल्यामध्ये आल्या आहेत किंवा आपल्यामध्ये अधिक शक्ती आहेत, आपल्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारे निर्णय घेण्याची क्षमता आहे, सगळ्याच बाबतीत हे जाणवायला लागतं. म्हणून त्याच्यासाठी आधी आपल्यामध्ये अशा प्रकारची ऊर्जा आहे, ऊर्जेचा स्रोत आहे, तो अखंड आहे आपण असेपर्यंत, आणि तो जसा निसर्गात किंवा जसा आजूबाजूच्या वातावरणात आहे तसाच आपल्यात आहे, या सगळ्या विचारांना जेव्हा आपण समर्पित होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला असं वाटायला लागतं की आपलं अस्तित्व काहीतरी आहे किंवा आपण काहीतरी करू शकतो, ही भावना अधिक चांगल्या प्रकारे यायला सुरुवात होते असं विचारवंतांचं म्हणणं आहे. कसे वाटले हे विचार तुम्ही वेळोवेळी सांगताय आपल्या नेहमीच्या श्रोत्यांनी, आणि काही नव्या श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवलाय, त्यांचे मनापासून आभार. आणि जे ऐकतात कार्यक्रम पण मेसेज करत नाहीत किंवा फोन करत नाहीत, तरीसुद्धा आपल्याशी जोडले

असतात त्या श्रोत्यांना सुद्धा धन्यवाद मनापासून की ते कार्यक्रम आपले ऐकत असतात. दोन गीतं लागोपाठ आपण ऐकणार आहोत आणि वंदन कार्यक्रमात इथेच थांबतोय. या गीतांनंतर बातम्या असतील हिंदीतल्या आणि मग आपण 6:05 भेटणार आहोत रेनबो फंडेच्या पूर्वार्धात.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक ने स्काई व्हाट्सएप इन लाइफ मान मोड़ काम इतनो आराम सो स्टार्टअप योर डे विद रेनबो फन डे रेनबो फन डे
2: रेनबो फन डे रेनबो फन डे
1: म्यूजिकल साथ रियल लाइफ बात सिनेमा नाटक भटकंती खास स्टार्टअप योर डे विद रेनबो फन डे रेनबो फन डे
2: रेनबो फन डे रेनबो फन डे।
3: आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर रेनबो फंडेच्या पूर्वार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। सगळ्यांना नमस्कार, सुप्रभात। आत्ताच ज्यांनी रेडिओ लावला असेल आणि आज आता वीकेंड आहे, खरं तर सुट्टी आहे। उद्याबद्दलचे मेसेजेससुद्धा सगळीकडे आले असतील कदाचित बँकांच्या बाबतीत, तर त्याबद्दलसुद्धा आपण अपडेटेड आहोतच। काय काय घडलंय आजूबाजूला किंवा काय काय छान गोष्टी आहेत, आपल्या छोट्या छोट्या ज्या सिरीज आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। मालिका आपण आवर्जून छान छान ऐकतोय, दोन त्याही असणार आहेत। असं सगळं रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धात असणार आहे। आपले विषय दिनविशेष आहेत, त्यातले काही मी आपल्यापर्यंत आज पोहोचवणार आहे। त्यानंतर स्वागत सिरीजमध्ये कशाचं स्वागत करणार होतो आज, आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे विसर्जन। आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना आपण निरोप दिला आहे, विसर्जन झालं आहे,

पण तरी सुद्धा अजूनही माहोल तसाच आहे किंवा अजूनही आपल्याला गणेशोत्सव संपल्यासारखं वाटत नाहीये. काय काय घडलं इंटरेस्टिंग या वेळेला ते सुद्धा सांगणार आहे. पण हे सगळं एकीकडे छान छान गाणी असतील, ह्या गाण्यानंतर हवामान

पूर्वार्धामध्ये आज आपण ज्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणार आहोत त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळला जाणारा साजरा होणारा एक खूप वेगळ्या प्रकारचा दिवस आहे त्याच्याबद्दल सुद्धा अगदी थोडक्यात बोलणार आहोत. खूप थोडक्यात थोडक्यात आज आपण सगळं बोलणार आहोत. पण गणेशोत्सवामध्ये काही गोष्टींबद्दल तरुण पिढीने फ्लेक्स केलं, त्यांचीच भाषा थोडीशी बोलूया, फ्लेक्स केलं म्हणजे असं एकदम असे एकदम असे दिसत होते त्या गोष्टी करत असताना. फ्लेक्स हाच एक चांगला शब्द आहे. तर त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण मध्ये मध्ये बोलणार आहोत. आणि त्या व्यतिरिक्त आज जे दिनविशेष आहेत त्यामध्ये आपलं नाट्य क्षेत्र असेल किंवा संगीत क्षेत्र असेल यामध्ये वेगळा ठसा उमटवणारे जे कलाकार आहेत त्यांच्याबद्दलचा दिनविशेष आहे तर त्याविषयी सुद्धा बोलणार आहोत. या गीतानंतर एक व्यावसायिक विराम घेणार आहोत आणि मग लगेचच आपल्या पुढल्या विषयांना सुरुवात करूया. आज आपल्याबरोबर मी

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः।
4: आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं राहिलं। कुलाबा इथे कमाल तापमानाची नोंद झाली 33°C, सांताक्रूज इथे 32°C। कुलाबा इथे किमान तापमानाची नोंद 27°C, सांताक्रूज इथे 28°C। सापेक्ष आर्द्रता आणि पावसाची नोंद कुलाबा इथली उपलब्ध होऊ शकली नाही। सांताक्रूज इथे सापेक्ष आर्द्रता 80% आणि पावसाची नोंद झालेली नाही। येत्या 24 तासांकरता हवामानाचा अंदाज असा आहे, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं राहील आणि हलक्या पावसाच्या काही सरी अपेक्षित आहेत। या दरम्यान कमाल तापमान 32°C आणि किमान तापमान 28°C इतपत राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे। महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणत्याही प्रकारची सूचना अगर इशारा नाही। ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांकरता येत्या 24 तासांसाठी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे। आताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज।

आपल्या सगळ्यांच्या आवडीचे संगीतकार राम फाटक यांचा आज स्मृतिदिन आहे. राम फाटक यांच्या अगदी सुरुवातीच्या जीवनामध्येच त्यांनी ग्वाल्हेर गायकीचे धडे घेतले होते, त्यामुळे शास्त्रीय संगीताचा एक खूप छान पक्का पाया त्यांच्याकडे होता. सुरुवातीच्या काळात शिक्षकी पेशा जरी त्यांनी स्वीकारला असला तरी नंतर मात्र आकाशवाणीशी त्यांचा अगदी घनिष्ठ संबंध होता, कारण ते कार्यरतच होते आकाशवाणीमध्ये, आधी नागपूर केंद्रावर आणि मग पुणे केंद्रावर. पुणे केंद्रावर कार्यरत असताना त्यांचा बाबूजींशी झालेला परिचय आणि मग त्यांची ही अशी सुंदर सुंदर अजरामर भावगीतं जी आपण ऐकली आहेत आणि ती कायमच आपल्या आवडीची राहिलेली आहेत, मग त्या सखीमंद झाल्या तारका असेल किंवा डाव मांडून भांडून मोडू नकोसारखं एखादं गाणं असेल, तर ते आपल्या नेहमीच आवडीचं राहिलेलं आहे. आपल्या काही आवडत्या गीतांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्याबरोबरीने इतरही वेगवेगळे प्रयोग राम फाटकांनी त्यांच्या संगीतामध्ये केले. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातली भक्तिगीतं, भक्तिरचना, अभंग आपण जेव्हा ऐकतो तेव्हा थेट पंढरीला गेल्याचा किंवा त्या भजनामध्ये रंगून गेल्याचा अनुभव आपल्याला कायम येत राहतो. तर ही त्यांच्या संगीताची जादू आहे किंवा ताकद आहे असं आपण म्हणूया, की आपल्या वेगवेगळ्या भावनांच्या बरोबरीने जाणारी ही सगळी गीतं आहेत आणि खूप मधुर अशी सुंदर सुंदर गीतं राम फाटकांनी आपल्याला त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीच्या निमित्ताने दिलेली आहेत. आज त्यांचा स्मृतिदिन आणि त्यांची ही गाणी ऐकत असताना खरं तर खूप गीतं आहेत जी सगळी ऐकवू शकते मी आत्ता, पण आपल्याला इतरही दिनविशेषांकडे जायचं आहे, त्यामुळे अगदी थोडक्यात थोडक्यात मी म्हटलं तसं की आपण ह्या दिनविशेषांबद्दल बोलणार आहोत आणि अधिकाधिक गाणी ऐकवण्याचा प्रयत्न, वेगवेगळ्या ज्या ज्या व्यक्तिमत्वांबद्दल आपण बोलणार आहोत त्यांची गीतं ऐकवण्याचा प्रयत्न आजच्या कार्यक्रमात करणार आहोत.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो।

पत्रकार, संपादक, संगीत रंगभूमीवरचे अत्यंत महत्त्वाचे नाटककार, पदरचना त्यांच्या खूप आत्तापण ऐकतोय, त्या खूपच विलक्षण सुंदर अशा त्यांच्या रचना आहेत, असे विद्याधर गोखले, त्यांचाही आज स्मृतिदिन आहे. आणि त्यांच्या लेखनशैलीबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की खूप उत्कृष्ट असं साहित्यिक मूल्य असलेलं त्यांचं लेखन होतं. मग ते राजकीय स्वरूपाचं असो किंवा अग्रलेख लिहायचा असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये थोडीशी विनोदाची झालर त्याच्यात असायची. आणि संयत पद्धतीने जे आपल्याला मुद्दे मांडायचे ते मांडले पाहिजेत. फक्त त्यातून जे आपल्याला पोहोचवायचं आहे वाचणाऱ्यांपर्यंत ते पोहोचलंच पाहिजे. पण खूप संयत उगाचच आपल्या लेखनामुळे समाजात कुठला तरी वेगळा विचार जावा असं मत त्यांचं नव्हतं. आणि तशाच पद्धतीने त्यांचं लिखाण सुद्धा होतं. त्यांनी लिहिलेल्या नाटकांबद्दल जर आपण विचार केला तर त्यांची लेखनाची शैली ही खूप वेगळ्या प्रकारची होती. म्हणजे संगीत रंगभूमीवर नव्या गोष्टी किंवा नव्या प्रकारचं नाटक आणण्याचं एक खूप मोठं योगदान विद्याधर गोखले यांचं आहे. म्हणजे असं म्हणूयात आपण की आजूबाजूला समाजात काय घडतंय, एक पत्रकार आणि संपादक असल्यामुळे, फार जवळून ते समाज बघत असल्यामुळे त्या गोष्टी किंवा तशा पद्धतीचं सादरीकरण त्यांच्या नाटकांमध्ये सुद्धा असायचं. एक विचार त्यांच्या नाटकांमध्ये असायचा जो समाजाशी थेट जोडलेला होता. आणि मग त्या नाटकातली पदंसुद्धा अतिशय आपल्या सगळ्यांना आवडणारी आहेत. नाटक कुठलंही असो, पौराणिक असो, ऐतिहासिक असो, सामाजिक विषयांवरचं असो, त्यातली नाट्यपदं ही अशी थेट आपल्या मनाला भिडणारी, त्यातले भाव आपल्या मनाला भिडणारे. आणि संगीत रंगभूमीवरचं जे संगीत एकेकाळी होतं अगदी पूर्वीच्या सुरुवातीच्या काळात, आणि जे शब्द होते ते थोडेसे त्याच्यामध्ये बदल, त्या संगीतामध्ये थोडा बदल, कारण शब्द आताच्या काळाला म्हणजे त्या काळातला अनुसरून असे असल्यामुळे त्या संगीतामध्ये सुद्धा हळूहळू बदल आपल्याला जाणवायला लागले. विद्याधर गोखले यांची नाटकं जेव्हा रंगभूमीवर यायला लागली तेव्हा. अजून एक पद आपण त्यांच्याच नाटकातलं ऐकणार आहोत. आज त्यांचाही स्मृतिदिन आहे. या सगळ्या कलाकारांनी, लेखकांनी, नाटककारांनी आपलं आयुष्य, आपलं भावनाविश्व खूप समृद्ध केलं आहे त्यांच्या कार्याच्या माध्यमातून. आणि त्यांची गीतं, त्यांची नाटकं ही कायमच आपल्या बरोबर राहणार आहेत आणि एक नवा विचार सतत सातत्याने आपल्याला देत राहणार आहेत.

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात, आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 25 सितंबर तक टोल फ्री नंबर 1800-11-7800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात।
1: आणि मराठी संगीत सृष्टीमध्ये वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या गायकांनी छान छान गाणी गायली आणि ते आपल्या प्रचंड आवडीचे झाले आणि ती गाणीसुद्धा आपल्याबरोबर कायम राहिली। त्यातलंच एक नाव म्हणजे हेमंत कुमार। त्यांचा वेगळ्या प्रकारचा आवाज, गाणं आपल्यासमोर सादर करण्याची वेगळ्या प्रकारची शैली, ह्यातून त्यांनी जी काही मोजकी मराठी गीतं आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत ती अजरामर झाली आहेत। एकतर त्यांना ती भाषा त्यांचीच असल्यासारखं आपल्याला वाटतं जेव्हा ते एखादं कोळी गीत गातात किंवा हा खेळ सावल्यांचा मधलं गोमू संगतीनं गातात, तेव्हा असं वाटतं की ते ह्याच आपल्याच भाषेतले गायक आहेत, इतकी त्यांना ती भाषा जवळची असल्यासारखं किंवा त्या भाषेबद्दल प्रेम असल्याचं त्यांच्या गाण्यातून, त्यांच्या गाण्याच्या पद्धतीतून, शैलीतून आपल्याला जाणवत राहतं। पण त्यांची नेहमीची जी गाणी आहेत ना, स्मृतिदिन आहे त्यांचा, त्यामुळे त्यांची नेहमीची जी गाणी आहेत ती न ऐकवता त्यांचं एक खूप सुंदर भावगीत आहे आपल्याकडे आणि ते मी ऐकवणार आहे। हे सुद्धा आपल्या सगळ्या श्रोत्यांनी बऱ्याचदा ऐकलेलं आहे, असं नाही की मी पहिल्यांदा ऐकवते, पण इतर त्यांची जी युगुलगीतं आहेत, डुएट्स आहेत, त्यापेक्षा मला हे ऐकवावं असं वाटतंय आज। ते सुद्धा तितकंच गोड गाणं आहे। या गाण्यानंतर एक व्यावसायिक विराम घेणार आहोत आणि पुढल्या विषयाकडे जाणार आहोत।

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आईवडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवता।

आणि आता स्वागत सीरीज मध्ये पटकन एका गोष्टीचं स्वागत करणार आहोत आणि ती गोष्ट म्हणजे नवा दागिना. नवीन दागिना जेव्हा घडवण्याची वेळ येते तेव्हा आता जरा विचारच करतोय आपण की कसा घडवायचा, काय घडवायचा. पण त्याबरोबरीने इतर अनेक गोष्टी असतात. एक तर प्लॅनिंग असतं की कधी घडवायचा, किती ग्रॅम्सचा असेल, कुठल्या प्रकारचा असेल, कमीत कमी जोड असलेला वगैरे वगैरे, ह्या गोष्टी तर आहेतच. पण प्लॅनिंग असंही असतं की हा दागिना मी जर केला तर पुढे जाऊन तो मी कोणाला देऊ शकेन, मग माझ्या नातीला देईन का, माझ्या सुनेला देईन का, माझ्या मुलीला देईन का, हा विचारसुद्धा बऱ्याचदा केला जातो. आणि हे आपल्या मित्रांच्या बाबतीतसुद्धा आहे की माझ्या मुलाला देईन का किंवा जावयाला देईन का, असं सगळं असतं. पण दागिना जेव्हा नवीन घरात येतो तेव्हा एकतर लक्ष्मी आल्याची भावना असते आणि प्रचंड आनंद असतो. एक तर तो सगळ्यांना दाखवायचा असतो, योग्य वेळ आल्यानंतर त्याची पूजा बऱ्याच ठिकाणी आधी केली जाते. आत्ता गौरीच्या निमित्ताने काही जण नव्या दागिना घडवतात आणि आधी तो गौराईला घातला जातो आणि मग घरातली लक्ष्मी तो घालते. असं एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण जेव्हा नवा दागिना घडतो तेव्हा झालेलं असतं. आपण खूप प्रयत्नपूर्वक आपलं सगळं सेव्हिंग करून आपला पैसा त्याच्यासाठी एक एक जोडून दागिना घडवत असतो आणि तो एकदा घरात आल्यानंतर आपल्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे

ही एक भावना मनात असते की तो पुढे सुद्धा पिढ्यानपिढ्या आपल्याबरोबर राहील आणि तसाच पुढे जाईल, एक आठवण म्हणून राहील. अशा सगळ्या भावना नवीन दागिना जेव्हा घरात येतो तेव्हा असतात, त्यामुळे नव्या दागिन्याचं स्वागत घरातले सगळेच, म्हणजे तो कसा घडला आहे, वाव त्याची चकाकी काय आहे, इथपासून त्याचं डिझाईन सुरुवातीच्या काळापासून, या सगळ्यावर खूप सुंदर असं काम केलेलं असतं. गाणं ऐकूया आणि मग त्याच्यानंतर पटकन गणेशोत्सवामध्ये फ्लेक्स काय काय केलं ह्या वेळेला त्याबद्दल सांगणार आहे.

आणि गणेशोत्सव आपण लाडक्या बाप्पाला निरोप दिला. आजही काही ठिकाणी अर्थात ह्या मिरवणुका सुरू असतील, अजूनही विसर्जनाची प्रोसेस सुरू असणार आहे काही ठिकाणी, पण तरीसुद्धा या गणेशोत्सवामध्ये तरुण पिढीने अनेक गोष्टीमध्ये फ्लेक्स केलं आहे, तर ते सुद्धा आपल्याला दिसलं असेल. एकतर मोठ्या मोठ्या मंडळांच्या गणपतीचं जेव्हा दर्शन घेतलं जातं तेव्हा तिथे पायावर डोकं टेकवल्यानंतर आपोआपच असं कुंकू लागतं कपाळाला, तर एक असं असतं की नको कपाळाला कुंकू वगैरे कुठं, पण यावर्षी एक गोष्ट जाणवली की ती म्हणजे असं कपाळाला कुंकू लावणं आलंच पाहिजे, ते असं दिसलं पाहिजे, कारण सोशल मीडियावर ते अपलोड करायचे. बरं, हा मुद्दा आपण त्याच्यावर चर्चा नको करूया की सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर टाकायच्या का नाही टाकायच्या, रील बनवायचे की नाही. ही मंडळी आपण सुद्धा काही प्रमाणात हे सगळं एन्जॉय करतो काही प्रमाणात, आणि ते मग तशा पद्धतीने त्याचा एक छान फोटो काढतात, रील

करतात आणि अपलोड करतात. त्यामुळे कुंकू असं छान कपाळभर हे फ्लेक्स केलं ह्या सगळ्या आपल्या तरुण जेन्झीजने किंवा त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या मनाने तरुण असणाऱ्या सगळ्यांनी. त्याबरोबरीने उकडीचे मोदक, ओ हो, यावेळेला एकदम म्हणजे सुपरस्टार होते उकडीचे मोदक. की मला उकडीचे मोदक येतात आणि त्याची किती रील्स आपण पाहिलेत की कळ्या कशा करायच्या आणि आधी सारण भरायचं का नंतर सारण भरायचं, ते सुद्धा किती तरुणांनी आपल्या सगळ्यांनी फ्लेक्स केलं. आणि फक्त मैत्रिणींनीच नाही तर मित्रांनी सुद्धा मोदक येतात बघा कसे छान, हे अगदी अभिमानाने सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा गोष्टी घडत असतात, वेगवेगळे बदल हे आपण अनुभवत असतो. आणि आता सोशल मीडिया रील्स किंवा पोस्ट हे सुद्धा एक जगण्याचा भाग झाला आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांचा. त्याचं प्रमाण किती असावं किती असू नये ह्याचा विचार आपण केला पाहिजे. पण मजा मात्र काही काही वेळेला बघताना येते की अगदी तरुण तरुण आपलं मैत्रिणी मित्र इतके सुंदर मोदक बनवत आहेत हे बघताना सुद्धा तितकंच छान वाटतं. त्यामुळे या दोन महत्त्वाच्या गोष्टी जाणवल्या, खूप मोठ्या प्रमाणात ते आपल्यापर्यंत पोहोचल्यात. थोडंसंच गाणं हे ऐकवणार आहे कारण आत्ता माहोल तसा आहे. आणि मग नंतर आपली मालिका असेल सुभाषित गुंजना.

पुढल्या वर्षी लवकर या हीच भावना आत्ता आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. आणि आता मात्र आपण आपल्या पुढल्या कार्यक्रमाकडे जाणार आहोत. 7 वाजतात. आपली मालिका जी आपल्या सगळ्यांना खूप सगळ्या श्रोत्यांना आवडते ती म्हणजे सुभाषित गुंजनम. आता आपण ऐकणार आहोत. आज लेखन आणि निवेदन डॉक्टर विज्ञापना गोकर्णकर यांचं सुभाषित गुंजनम.

नमस्कार श्रोतेहो, अन्युक्ती हा काव्य प्रकार संस्कृत साहित्यात अत्यंत प्रसिद्ध आहे. लेखी बोले सुने लागे या न्यायाने सरळपणे न सांगता मार्मिक आणि सूचक बोलणं व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे अन्युक्ती. प्रस्तुत श्लोकात रत्नाला उद्देशून कवीने जीवनातील एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. रत्नाला उद्देशून ही उक्ती केली असल्यामुळे तिला रत्नान्युक्ती असं म्हणता येईल.

समाजात अनेकदा असा प्रसंग येतो की एखादी चांगली वस्तू किंवा चांगली व्यक्ती चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागते. त्या व्यक्तीला तिचं मोल कळत नाही आणि तिच्याकडून त्या चांगल्या गोष्टीची किंवा व्यक्तीची अवहेलना होत जाते. अशा वेळी त्या वस्तूने किंवा व्यक्तीने अजिबात वाईट वाटून घेऊ नये असं कवी म्हणतो. कवी पुढे सांगतो की माकडाच्या हाती रत्न सापडलं तर माकड काय करेल? ते त्या रत्नाला सर्व बाजूंनी पाहिल, त्याचा वास घेईल, पुन्हा पुन्हा चाटून पाहिल आणि चावूनही पाहिल, पण त्यातून काही खाण्याची गंमत नाही असं वाटल्यावर निराश मनाने ते रत्न जमिनीवर टाकून देईल. अशा परिस्थितीत रत्नाने दुःखी होण्याचं कारण नाही. कवी रत्न

मला म्हणतो, हे सदरत्ना, तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. तुझं खरं सुदैव हेच की त्या वानराने तुझा अनादर करून तुला दगडाने ठेचून टाकलं नाही. खरं तर वानर प्रत्येक वस्तूच्या आत काय आहे हे उकरून पाहण्याचा छंद असलेला प्राणी, त्यामुळे त्याच्या हातात रत्न आलं तरी त्या रत्नाची किंमत त्याला कळणं फारच दुरापास्त आहे. समाजातही असे प्रसंग येत असतात. दैव दुर्विलासाने अत्यंत चांगल्या व्यक्ती चुकीच्या अधिकारी व्यक्तींच्या हाती येतात. त्या अधिकाऱ्यांना त्या चांगल्या व्यक्तींचे गुण, क्षमता, मोल जर लक्षात नाही आले तर त्या चांगल्या व्यक्तीने स्वतःला कमी समजून दुःखी होऊ नये. योग्य माणसाकडून आपलं मोल ओळखलं गेलं नाही तरी आपल्या गुणांची किंमत कमी होत नाही. आपली योग्यता न ओळखणाऱ्याच्या वर्तनामुळे कधीही खचून जाऊ नये. आत्मविश्वासाने पुढे जाणं हाच या श्लोकाचा संदेश आहे.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन डॉक्टर विज्ञापना गोकर्णकर यांचं आणि सादर करते गुरुनाथ तेरवणकर. आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण हे सगळे कार्यक्रम ऐकताय. आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबेडकर.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोत्याहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज. आणि आता काय,
3: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत राज्यभरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. पत्रकारांनी शासन आणि समाज यांच्यात सेतूचं कार्य करावं, राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं घवघवीत यश, बार्निका एलंगोवन हिने पोल व्हॉल्ट प्रकारात घडवला इतिहास. आता सविस्तर बातम्या. गणपती बाप्पा मोरिया, पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत काल राज्यभरात सर्वत्र लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. 12 दिवसांच्या घरगुती गणपतींचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं. कृत्रिम हौदात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याकडे अनेक नागरिकांचा कल दिसून आला. मुंबई पुणे नाशिकसह सर्व शहरांमध्ये सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या. पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता गणेश विसर्जन मिरवणुकीनं होत आहे. काल सकाळी महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या गणपतींची मिरवणूक पारंपरिक थाटात पार पडली. सनईचे मंगलसूर, ढोलताशाचा गजर, फुलांनी सजवलेल्या पालख्या आणि बाप्पा मोरिया जयघोषात मानाच्या 5ही गणपती मूर्तींचं विधिवत विसर्जन करण्यात आलं. भाऊ रंगारी आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीसह अनेक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन काल पार पडलं. ढोलताशांचा गजर, लेझिम फतके आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने मध्यवर्ती पुण्याचा परिसर दुमदुमून गेला होता. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणेकरांसह बाहेरगावाहून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच आहे. मुंबईत गिरगाव चौपाटीसह विविध ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात आलं. विसर्जन मार्गांवर गणरायांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ढोलताशांच्या गजरात फुलांची आणि गुलालाची उधळण करत विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका मार्गस्थ झाल्या. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी मुंबईत ठिकठिकाणी

0: पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रमुख विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोनद्वारे गर्दीवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. विसर्जन जीवरक्षक, रुग्णवाहिका आणि मोटारबोटी देखील तैनात ठेवण्यात आल्या होत्या. गिरगाव चौपाटी इथं गणेश विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायावर पुष्पवृष्टी केली. भक्तिभावाने श्री गणेशाला निरोप देताना कुबुद्धीचं विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी गणरायाला केली. महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत विसर्जित होणाऱ्या श्री गणेश मूर्तींच्या संख्येइतकी झाडं लावण्याचा उपक्रम राबवण्यात येत असून गणेशोत्सवाला वृक्षसंवर्धनाची जोड देण्यात आली. नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन तसंच नाशिकच्या महापौर हिमगौरी अडके यांच्यासह लोकप्रतिनिधींनी नारळ वाढवून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ केला. नाशिक महानगरपालिकेकडे 35,000 अधिक मूर्तींचं दान करण्यात आलं. लातूरमध्ये यंदा पावसानं पाठ फिरवल्यानं नदी नाले आणि नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडले असल्यानं महानगरपालिकेने उभारलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती संकलन केंद्रांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या नंदुरबारच्या ऐतिहासिक दादाबाबा गणपतीच्या रथोत्सवातील हरिहर भेटीचा सोहळा देखील काल मोठ्या उत्साहात पार पडला. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं गणेश मंडळांनी यंदा डीजेऐवजी ढोलताशा, झांज, लेझिम आणि पारंपरिक वाद्यांचा वापर केला. या पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका अधिक उठावदार ठरल्या. रत्नागिरी, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, बीड, धुळे, जालना, नांदेड, रायगड, अहिल्यानगर आदी जिल्ह्यांमध्ये मोठ्या भक्तिभावानं गणरायाला निरोप देण्यात आला. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही. तसंच कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या महिनाभरात ते 1.5 महिन्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत दिली. माथाडी नेते दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त वाशी इथल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. वडाळा येथील गृहप्रकल्पात 3,000 माथाडी कामगारांना हक्काची घरं दिली जातील आणि वाशी एपीएमसी मार्केट यार्डचा पुढील 50 वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात येईल अशा महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. यावेळी माथाडी कामगारांना माथाडी भूषण आणि इतर पुरस्काराने गौरवण्यात आलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. समाज माध्यमांमध्ये अनेकदा असत्य आणि अर्धसत्य माहिती पसरवली जात असताना पत्रकारांनी सत्य जनतेपर्यंत पोहोचवावं असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पत्रकारांनी शासन आणि जनता यांच्यातील सेतू म्हणून काम करावं असंही राज्यपाल म्हणाले. महाराष्ट्र भेटीवर आलेल्या छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागातील तसंच बिहारमधील पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळानं काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. पत्रकारांनी जनजागृतीचं काम करावं असं आवाहन देखील राज्यपालांनी यावेळी केलं. मेक इन इंडिया उपक्रमाला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2014 या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया उपक्रमाच्या 12 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त समाधान व्यक्त केलं आहे. या उपक्रमामुळे भारतात अधिक उत्पादन, अधिक गुंतवणूक आणि अधिक निर्यात शक्य झाली असून हा बदल विविध क्षेत्रांमध्ये दिसून येत असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊयात प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयीची माहिती.
1: ज्यांना निधीची गरज आहे त्यांच्यापर्यंत निधी पोहोचवणं आणि ज्यांच्यात व्यवसाय उभारण्याची क्षमता आहे त्यांच्या स्वप्नांना बळ देणं याच उद्देशातून 2015 प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात करण्यात आली. देशातील व्यवसाय करणाऱ्या लाखो नागरिकांना अनेकदा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी भांडवलाची गरज असते. आजपर्यंत या योजनेअंतर्गत 57 कोटींहून अधिक कर्ज मंजूर करण्यात आली असून 40 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचं कर्ज वितरण झालं आहे. मुद्रा योजनेचा लाभ समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचला असून वितरित झालेल्या कर्जांपैकी 68% कर्ज महिलांना तर 51% कर्ज अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना मिळाली आहेत. 2015 ते 2018 या कालावधीत मुद्रा योजनेमुळे 1,12,00,000 निव्वळ अतिरिक्त रोजगार निर्माण झाले. या योजनेअंतर्गत 2024 कर्जाची कमाल मर्यादा 10 लाख रुपयांवरून वाढवून 20 लाख रुपये करण्यात

0: यामुळे उद्योजकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अधिक भांडवल उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रधानमंत्री मुद्रा योजनेनं नोकरी शोधणारा होण्याबरोबरच नोकरी निर्माण करणारा होण्याची आकांक्षा बळकट केली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पूजा दीक्षित, पुणे.
1: दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेला यंदा विलंब होणार नाही असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. नाशिक विभागातील 5 जिल्ह्यातील 54 तालुक्यांचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी पहिली दुष्काळ अधिसूचना काढण्याची तयारी शासनानं केली आहे अशी माहिती भरणे यांनी यावेळी दिली. जपानमधील नागोया इथं आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकलं, तर लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंग यानं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकलं. तसंच बार्निका एलंगोवन हिनं महिलांच्या पोल वॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत कांस्यपदक पटकावलं. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. मनप्रीत कौर हिनं महिलांच्या गोळाफेक प्रकारात कांस्यपदक जिंकलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी आपापल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 24 पदकं पटकावली आहेत. 2 सुवर्ण, 10 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह पदक तालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीमध्ये अनेक दिवसांच्या खंडानंतर काल पाऊस पडला. गडचिरोलीसह जिल्ह्याच्या विविध भागात देखील जोरदार पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. भामरागड नजीकच्या नद्या आणि नाल्यांना पूर आल्यानं परिसरातील 63 गावांचा संपर्क तुटला आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा तर विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत राज्यभरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. पत्रकारांनी शासन आणि समाज यांच्यात सेतूचं कार्य करावं, राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं घवघवीत यश. बार्निका एलंगोवन हिने पोल वॉल्ट प्रकारात घडवला इतिहास. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक ने स्काई व्हाट्सएप इन लाइफ मान मोड़ काम इतनो आराम सो स्टार्टअप योर डे विथ रेनबो फन डे रेनबो फन डे
2: रेनबो फन डे रेनबो फन डे
1: म्यूजिकल साथ रियल लाइफ बात सिनेमा नाटक भटकन दिखास स्टार्टअप योर डे विथ रेनबो फन डे रेनबो फन डे
3: आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर रेनबो फंडेच्या उत्तरार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार. आणि बघता बघता आपण आपल्या कार्यक्रमांच्या अंतिम टप्प्यात आलो. सुद्धा 5 वाजल्यापासून आपण भेटलो होतो आणि हळूहळू आता कार्यक्रम समारोपाकडे येत असताना या उत्तरार्धामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी असणार आहेत. म्हणजे असं संपत आला कार्यक्रम म्हणजे वर चला बाय बाय असं एवढ्यात तर नाही आहे. वेळ आहे त्याला अजून. सुंदरसं गाणं आणि मग ह्या गाण्याला जोडूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर आज एक खूप महत्त्वाचा दिवस आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत. टेक्नॉलॉजी टिप असणार आहे. पटकन आनंदी कसं राहायचं सगळं सगळं असणार आहे. रेनबो फंडेमध्ये आहोत आपण, त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलतो असं रेनबोसारखं आणि तसं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो.

0: असा एकदम खूप सुंदर एक वातावरण तयार करणारं हे गाणं आहे की जिथे सूर्य उगवतोय आणि मग सगळं वातावरण फार छान आहे. या सगळ्यात निसर्गाच्या सान्निध्यात असणं हे आपल्या सगळ्यांना इतकं आवडतं. आणि आजचा जो दिवस आहे तो पर्यावरणाशी संबंधितच दिवस आहे. पर्यावरण दिवस हा वेगळ्या पद्धतीने जागतिक स्तरावर साजरा होतो. आज जो दिवस आहे तो जागतिक पर्यावरण आरोग्य दिन आहे. आता ह्याच्यामध्ये काय वेगळेपण आहे, तर पर्यावरण आणि जागतिक पर्यावरण आरोग्य दिन ह्याच्यात आज जो पाळला जातोय किंवा साजरा केला जातोय त्यामध्ये पर्यावरणाचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो याबद्दलची जागरूकता सगळ्यांना देण्याचा प्रयत्न केला जातो की पर्यावरण चांगलं असेल तर आपल्या आरोग्यावर त्याचे काय परिणाम होतात, पर्यावरणामध्ये जर काही गडबड असेल तर आपल्या आरोग्यावर त्याचा कसा थेट परिणाम होतो. काही वेळेला थेट परिणाम होतो, काही वेळेला तो परिणाम थेट नसला तरी तो हळूहळू आपल्या आरोग्यावर व्हायला सुरुवात झालेली आहे आता बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत, ह्याची जाणीव आपल्याला करून दिली जाते. आणि हे सगळे ना, हे सगळे दिवस हे प्रामुख्याने एकाच गोष्टीची आपल्याला एक आठवण करून देणारे आहेत. पर्यावरण दिवस असेल, वसुंधरा दिवस असेल, आजचा दिवस असेल, असे जे निसर्गाशी संबंधित आहेत ते आपल्याला एकाच गोष्टीची आठवण करून देतात वारंवार की आपण निसर्गाचा एक भाग आहोत, आपण कोणीतरी वेगळे नाही, आपण कोणीतरी त्याच्यापेक्षा महान तर अजिबातच नाही, आपण त्याचा एक भाग आहोत आणि त्याची काळजी घेणं किंवा ते सांभाळणं ही आपली प्रमुख जबाबदारी आहे. जसा आपण निसर्गाचा आनंद अनुभवतो तसंच त्याची काळजी घेणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे, ह्याची जाणीव करून देणारे हे दिवस आहेत. कारण निसर्गातला हाच आपला जो एक घटक आहे तोच असा आहे जो आनंद उपभोगताना काही वेळेला अशा गोष्टी करून जातो जे पर्यावरणाला हानिकारक असतं. त्यामुळे ही आठवण आहे वारंवार आपल्याला करून दिली जाणारी की आपण निसर्गाचा भाग आहोत, आपण निसर्गाचा भाग आहोत, आपण निसर्गाचा छोटासा भाग आहोत.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अतिरिक्त आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से. तो याद रखें रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात.

खरंच खूप मोठा कॅनव्हास दिला आहे, त्यामुळे आपले सोल्स आहेत ते त्याच्यावर असे छान रंगवूया आणि या पर्यावरणाला, या निसर्गाला आपल्या परीने अधिक चांगलं ठेवण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे, नाही का? आणि आता आता आता आनंदी राहण्याचा, पटकन आनंदी होण्याचा प्रयोग करूया. सध्या माहोल प्रयोगाचा आहे, त्याच्यामुळे प्रयोग करूया. आपल्या घरी गणपती होते काही जणांच्या, आणि काही जण आवर्जून आपल्या मित्रपरिवाराच्या किंवा आपल्या कुटुंबियांच्या घरी जातात गणपतीच्या दर्शनासाठी, बरोबर. आता तिथे गेल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टींचा अनुभव येतो, आणि त्यातली एक गोष्ट म्हणजे उदबत्ती, सुगंधित उदबत्ती. असं वेगवेगळ्या वेगवेगळे सुगंध आपण अनुभवत असतो, ते वातावरण तसं तयार होत असतं. आपल्या घरीसुद्धा काही जणं त्या अशा तशा उदबत्त्या घेऊन येतात ज्या वेगवेगळ्या सुगंधाच्या असतात, आणि मग प्रसन्न वातावरण सगळं आपण अनुभवतो. तर मग चला डोळे बंद करूया आणि प्रयोग करूया, 30 ते 40 सेकंदांचा प्रयोग, पटकन आनंदी होण्यासाठी. पटकन आनंदी होण्यापेक्षाही एक मूड एक झटकून टाकण्यासाठी जी काही मरगळ बिरगळ आली होती, तर डोळे बंद करूया आणि असा एक विचार करूया की इतके सगळे सुगंध आत्ता आपण अनुभवलेत, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे, मी नावं सांगणार नाही आहे मुद्दामून, नाहीतर मग ती एक दिशा दिल्यासारखं होतं. इतके वेगवेगळे सुगंध आपण अनुभवलेत, आपलं व्यक्तिमत्व कुठल्या सुगंधाशी जास्ती जोडलं गेलं आहे? आता मात्र मजा येणार आहे की असे आपण त्याचे अशी गणितं बांधणार आहे ना, मोगरा नाही नाही गुलाब नाही चंदन, हां चंदन चंदन, खस नाही खस नाही, ऊद ऊद धूप ऊद, असं सगळं आपण ते बरोबर चूक मनातल्या मनात करणार आहोत. आणि 30 ते 40 सेकंदामध्ये आपण विशेष करून उदबत्तीच्या सुगंधाबरोबर आपलं व्यक्तिमत्व कुठल्या सुगंधाशी जोडलं जातं त्याचा हा प्रयोग करणार आहोत. बघा चेहऱ्यावर छान हसू येईल आणि पुन्हा एकदा आपल्या आठवणी ह्या सुगंधाशी किती छान जोडलेल्या असतात ह्याचा सुद्धा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना येऊ शकतो. करून बघा प्रयोग आणि कसा वाटला मला सांगा.

हो, छान छान गोष्टी आपले श्रोते सांगतायत की कशा कशा पद्धतीचं सुगंध आणि त्यांचं व्यक्तिमत्व एकमेकांशी जोडलं जातं. हे प्रयोग करायला मजा येते एवढं मात्र नक्की ना, कारण ते तुमच्याबरोबर मी सुद्धा करत असते इथे स्टुडिओमध्ये. हे आपण सगळे मिळून हे प्रयोग करत असतो. सकाळी आपण ऊर्जेबद्दल बोललो ना, ऊर्जेची देवाणघेवाण, ऊर्जेचा स्रोत, तर मग सगळ्यांबरोबर मी पण तो प्रयोग करते आणि मी आधीच थोडी आनंदी असते त्याच्यात आणखीन आनंदी होते, कारण आपण सगळे एकमेकांशी जोडलेले आहोत. वेळोवेळी आपले श्रोते इथे प्रतिसाद नोंदवतायत, त्यांचेही मनापासून आभार. आणि जे कार्यक्रम ऐकतायत आणि मनातल्या मनात प्रतिसाद नोंदवत असतील किंवा असं तिथल्या तिथे म्हणत असतील की हां हा सुगंध, तर त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आपण एकत्र आहोत हेच खूप महत्त्वाचं आहे. आणि आता टेक्नॉलॉजी टिप टाईम. आजची टिप कोणती आहे? नाही, मोबाईल वगैरेबद्दल नाही आज, त्याच्या थोडीशी वेगळी आहे. बऱ्याच वेळेला आपला वायर्सशी संबंध येतो, म्हणजे आता मोबाईल चार्ज करायचा आहे, ती वायर असते, ते अडॅप्टर असतं, किंवा बरेच जण इयरप्लग्स वापरतात, वायर्ड इयरप्लग्स, ती वायर आहे, किंवा इतरही तुमचा कम्प्युटर असतो त्याच्या बऱ्याच वायर्स असतात, लॅपटॉप असतो त्याचा चार्जर असतो, तिथे वायर्स असतात. तर विशेष करून आज ह्या वायर्सबद्दल आपण बोलतो आहे. हां, इलेक्ट्रिसिटीच्या घरातल्या वायर्सबद्दल आज नाही बोलणार आहोत, पण ह्या ज्या सगळ्या वायर्स आहेत, चार्जिंग पॉईंट्स किंवा इयरप्लग्स, त्या वायर्स आपण वेळोवेळी चेक करणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. तिथे कुठे त्या वायरच्या वरचं जे आवरण असतं त्याला कुठे चीर नाही ना गेले, किंवा टवका उडाला नाही आहे ना, ॲडॅप्टरच्या तिथे बऱ्याचदा असं फोल्ड होतो ते आवरण उडालं नाही आहे ना, किंवा तिथे काही प्रॉब्लेम होतो आहे का. इस्त्रीच्या वायर्स बऱ्याचदा तसा एक होतो इशू की त्या गुंडाळून ठेवतो आपण आणि मग तिथे काही ठिकाणी ते आवरण उडतं. तर अशा सगळ्या वेळेला त्या वायर्सची वेळोवेळी काळजी घेणं आणि मग त्याच्यासाठी आपण काय उपाय करू शकतो, समजा असा टवका उडाला असेल किंवा चीर पडली असेल तर आपण काय उपाययोजना करू शकतो, ती रिप्लेस होऊ शकते का, किंवा तिथे टेप लावून मिळते का, किंवा आपल्याला कोणाची मदत हवी आहे का त्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी करणं हे फार इम्पॉर्टंट आहे. वेळोवेळी कालांतराने हे करायला हवं. हीच आजची छोटीशी टेक्नॉलॉजी टिप. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण म्हणजे किती वेगवेगळ्या विषयांवर बोलतोय. हे सुंदरसं गाणं आणि मग आपल्या सगळ्यांची आवडती मालिका आपण ऐकणार आहोत.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. आज ऐकूया भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या गोष्टीचा पाचवा भाग.
1: 1857 साली ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात आला. भारत थेट राणीच्या अंमलाखाली आला. त्यामुळं भारताचं भलं होईल अशी आशा इथल्या धुरीणांना वाटत होती. म्हणून या घटनेच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय आणि बाग निर्माण करायचा ठराव झाला. 11 मे 1860 रोजी संग्रहालयाचे खंदे पाठीराखे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी जॉर्ज रसेल क्लार्क आले. लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्याप्रमाणे जॉर्ज क्लार्क यांनाही प्रस्तावित बाग आणि संग्रहालयाविषयी ममत्व होतं. म्हणून तर आल्यापासून 10व्या दिवशी म्हणजे 21 मे 1861 रोजी संग्रहालयासाठी मुकरर केलेली माउंट इस्टेटवरची जागा त्यांनी संग्रहालय समितीकडे सुपूर्द केली.
2: संग्रहालयाच्या इमारतीचे आराखडे तयार करण्यासाठी आणि बांधकामावर देखरेख करण्यासाठी म्युनिसिपाल्टीचे ड्रेनेज इंजिनियर विलियम ट्रेसी यांना पाचारण करण्यात आलं. त्यांच्या मदतीला जे जे स्कूल ऑफ आर्टचे सुपरिंटेंडेंट जॉर्ज विल्किन्स टेरी यांना देण्यात आलं. जॉर्ज टेरी हे व्यावसायिक चित्रकार असल्यामुळे त्यांच्यावर व्हिक्टोरिया गार्डनच्या आखणीची जबाबदारी सोपवण्यात आली.
1: संग्रहालयाचे आराखडे तयार करण्याचं काम सुरू झालं. तत्पूर्वी इमारतीचं बाह्य स्वरूप आणि अंतर्गत रचना यावर बरीच चर्चा झाली. इंग्लंडमध्ये प्रचलित असलेल्या बांधकामाशी स्पर्धा करणारी आणि वेगळ्या पद्धतीची इमारत असावी असं सरकारचं म्हणणं होतं, तर भाऊदाजींचं वैयक्तिक म्हणणं ती भारतीय पारंपरिक वास्तुशैलीशी मेळ जुळणारी एखाद्या प्राचीन मंदिरासारखी असावी. संग्रहालय समितीची अपेक्षा मात्र इमारत कोणत्याही पद्धतीची असली तरी तिचं बांधकाम कमीत कमी खर्चात व्हावं एवढीच होती. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर अखेर इटालियन पॅलेडियन पद्धतीचं बांधकाम करण्यावर संबंधितांचं एकमत झालं.
2: इमारतीची लांबी 173 फूट, रुंदी 84 फूट, उंची 66 फूट अशी असणार होती. आकार आयताकृती चौकोन. मुख्य इमारत 2 मजल्यांची, परंतु 4ही कोपरे 3 मजल्यांचे असणार होते. दुरून ही इमारत 4 बुरुज असलेल्या इमारतीसारखी दिसणार होती. इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता. ट्रेसी यांच्या जागी मेयर स्कॉट मॅक क्लीलँड अँड कंपनी या फर्मची नेमणूक करण्यात आली. बागेच्या रचनेचं कामही त्यांच्यावरच सोपवण्यात आलं.
1: वर्ष सरता सरता आणखी एक दुःखद घटना घडली. 14 डिसेंबर 1861 ला व्हिक्टोरिया राणीचे पती प्रिन्स अल्बर्ट यांचं निधन झालं. राणी शोकात बुडली. संपूर्ण इंग्लंड आणि त्यांच्या जगभरातल्या वसाहती दुःखात बुडल्या. संग्रहालय समितीलाही राणीच्या दुःखात सहभागी होणं क्रमप्राप्त होतं. मागोमाग झालेल्या 2 महत्त्वाच्या व्यक्तींच्या मृत्यूमुळे संग्रहालयाचं काम रखडणार अशी चिन्ह दिसायला लागली होती. 30 जानेवारी 1862 ला राणीच्या सांत्वनाचा ठराव करण्यासाठी टाउन हॉलच्या दरबार रूममध्ये संग्रहालय समितीची सभा बोलावण्यात आली. अध्यक्षस्थानी नाना शंकर शेठ होते. प्रिन्स अल्बर्ट यांच्या निधनामुळं राणीच्या दुःखात संग्रहालय समिती सहभागी असल्याचा ठराव करण्यात आला.
2: राणीने मुंबईतल्या प्रस्तावित संग्रहालयाच्या नावामध्ये प्रिन्स अल्बर्ट यांच्या नावाचाही उल्लेख करण्याची सूचना संग्रहालय समितीला केली होती. प्रिन्स अल्बर्ट यांनीच 1851 लंडन प्रदर्शनावर जातीने मेहनत घेतली होती. पुढे जी जगभरात अनेक संग्रहालय सुरू झाली त्यांचं मूळ लंडन प्रदर्शनात होत. त्या अर्थाने मुंबईत होऊ घातलेलं संग्रहालय प्रिन्स अल्बर्ट यांचंच ब्रेनचाइल्ड होतं. त्यामुळेच राणीने तशी सूचना केली होती. त्याला समितीची हरकत असण्याची शक्यताच नव्हती. राणीची सूचना अंमलात आणून प्रस्तावित संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम ऐवजी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम असं करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
1: म्युझियमच्या नावात बदल झाल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा वर्गणीसाठी आवाहन करण्यात आलं. कमीत कमी वर्गणी 150 रुपये ठरवण्यात आली. या सभेत 3150 रुपये जमा झाले. एव्हाना इमारतीचे आराखडे तयार झाले होते. ते जनतेच्या माहितीसाठी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले. त्यावर सूचना मागवण्यात आल्या. इमारतीच्या रचनेच्या बाजूने आणि विरुद्ध अशी दोन्ही बाजूंची मतं लोक मांडत होते. उदाहरणार्थ, मिस्टर अलेफ केल यांनी इमारतीचं डिझाईन तयार करण्यापूर्वी जनतेची मतं जाणून घ्यायला हवी होती अशी सूचना केली. पुढे ते म्हणाले, भाऊदाजी आणि बर्डवूड डॉक्टर म्हणून उत्तम आहेत, पण ते आर्किटेक्ट म्हणून चांगले असतीलच असं नाही. त्यांची मतं अंतिम समजू नयेत. अलेफ केल यांचं हे पत्र 8 एप्रिल 1862 टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालं होतं. त्यांच्यासारख्याच आणखी किमान 50 मुंबईकरांनी संग्रहालयाच्या इमारतीच्या डिझाईनवर टीका केली होती.
2: संग्रहालयाच्या इमारतीसाठी जमा झालेली वर्गणी खर्ची पडत चालली होती. इमारतीचा मात्र अजूनही पत्ता नव्हता. आता कुणाची मतं विचारण्याच्या फंदात न पडता बांधकामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी गव्हर्नर असलेल्या सर बार्टल फ्रियर यांच्या हस्ते 19 नोव्हेंबर 1862 इमारतीची कोनशिला बसवण्याचा समारंभ आयोजित केल्याचं जाहीर करण्यात आलं.
1: समारंभाचा दिवस उजाडला. दिवस हिवाळ्याचे होते, अंधार लवकर पडत असे. कार्यक्रम जरी सूर्यास्ताला सुरू होणार असला तरी दुपारी 3 वाजल्यापासूनच भायखळ्याच्या दिशेने येणारे सगळे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. आज ज्या ठिकाणी संग्रहालयाची इमारत उभी आहे तिथं व्यासपीठ उभारण्यात आलं होतं. समोरच्या बाजूला प्रेक्षकांसाठी अर्धगोलाकार स्टेडियम तयार करण्यात आलं होतं. सर्वसामान्य मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केली होती. मुंबई शहरात त्या दिवशी उपस्थित असलेली प्रत्येक युरोपियन व्यक्ती समारंभासाठी आवर्जून उपस्थित राहिली होती. नानाविध रंगांची आणि आकाराची पागोटी, शेले आणि रुमाल बांधलेल्या माणसांनी स्टेडियम फुलून गेलं होतं.
2: सायंकाळी 5 वाजता समारंभाचे मुख्य यजमान नाना शंकर शेठ आणि संग्रहालय समितीचे सगळे सदस्य समारंभस्थळी हजर झाले. गव्हर्नर आणि लेडी फ्रियर परळच्या गव्हर्नमेंट हाऊस मधून समारंभासाठी

0: गायला निघाले असल्याची वर्दी आली आणि बँड वादन सुरू झालं.
1: श्रोतहो, आत्ताच आपण ऐकला भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या गोष्टीचा पाचवा भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादर करत्या ज्योत्सना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम अज्ञात मुंबई, आणि आता निरोप घ्यायची वेळ झाली आहे. स्वतःची, स्वतःच्या जवळच्यांची छान काळजी घेऊया. दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल. वीकेंड आहे, मजा करा, छान एन्जॉय करा दिवस सगळे वीकेंडचे. आणि हो, एशियन गेम्स फॉलो करताय की नाही? खूप वेगवेगळ्या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंना मस्त यश मिळत आहे, आणि ते गेम्स बघायला इतकी मजा येते, ॲथलेटिक्स बघताना इतकं छान वाटतं. काही मिनिटांचा काही सेकंदाचा सगळा खेळ असतो, पण सगळा परफॉर्मन्स त्याच्यावर असा अवलंबून असतो, आपल्या मेडल्ससाठी म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीसाठी. तर प्लीज एशियन गेम्स सुद्धा फॉलो करा आणि छान आनंदी जाऊ दे सगळा वीकेंड. पुन्हा आपली भेट होईलच. मी रश्मी आंबेडकर आता इथेच आपला निरोप घेते. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30:25 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं प्रतिपादन. व्यापारी जहाजांवरचे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं आवाहन. हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभारण्याचं नेपाळच्या पंतप्रधानांचं आवाहन. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताला 24 पदकं. आता सविस्तर बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी याबाबतच्या चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक आहे. लिखित स्वरूपात वाटाघाटी न झाल्यास तो केवळ वेळकाढूपणा ठरेल आणि कामकाजाला विलंब होत राहील, असं स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेतील सुधारणांबाबतच्या मंत्रीस्तरीय बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान ही बैठक आयोजित करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत सुधारणा झाली पाहिजे आणि त्यात आजच्या जगाचं वास्तव दिसलं पाहिजे, असं जयशंकर यावेळी म्हणाले. आखाती देश लाल समुद्र आणि काळ्या समुद्रात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्याचा परिणाम अनेक देशांवर झाला आहे. हे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करावी, असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे. जहाज आणि खलाशी सुरक्षा मैत्री गटाच्या पहिल्या बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते. जहाजं आणि खलाशांच्या सुरक्षेकडे लक्ष वेधण्यासाठी भारत आणि लायबेरिया यांनी एकत्रितरित्या एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची घोषणा जयशंकर यांनी या बैठकीत केली. नेपाळ, भारत आणि चीन यांच्या नेतृत्वात हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभी केली जावी, असं नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी म्हटलं आहे. नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या विध्वंसक पुराच्या घटनेचा संदर्भ देऊन त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत हे आवाहन केलं. तिन्ही देशांनी उपग्रहाद्वारे मिळालेली माहिती, तांत्रिक कौशल्य आणि इशारा देणारी यंत्रणा सामायिक करावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. जागतिक तापमान बदलाचा हिमालयातील पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. केंद्र सरकारनं मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशातील अशांत क्षेत्रांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा 1958 अर्थात अफस्पाची मुदत 1 ऑक्टोबरपासून 6 महिन्यांसाठी वाढवली आहे. मणिपूरमध्ये गृहमंत्रालयानं 13 पोलीस ठाण्यांच्या अधिकार क्षेत्रात येणारे भाग वगळता संपूर्ण राज्यात अफस्पाची मुदत वाढवली आहे. तर नागालँडमध्ये 9 जिल्ह्यांमध्ये याची मुदत वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे उद्या सकाळी 11 वाजता देशपरदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व प्रसारण केंद्र, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्येही हा कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. जलसुरक्षा ही नागरिक, सरकार आणि उद्योग यासारख्या सर्व संबंधित घटकांची सामायिक जबाबदारी असल्याचं जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं 9व्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाच्या समारोप सत्रात बोलत होते. जलसुरक्षा क्षेत्रातील संशोधन, विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे फायदे तळागाळापर्यंत पोहोचतील अशा पद्धतीनं त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असं पाटील म्हणाले. हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम जलव्यवस्थापन अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि परराष्ट्र धोरणाबाबत चर्चा केली. मात्र या दौऱ्यात दोन्ही देशांनी कुठलाही नवीन करार केला नाही. ही भेट सगळ्यांसाठी चांगली ठरल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. तर या वर्षात ट्रम्प यांना आणखी 2 वेळा भेटणार असल्याचं जिनपिंग म्हणाले. तंत्रज्ञानाबाबत एकत्रितपणे काम करून ते मानवी नियंत्रणात असेल याची दक्षता घेण्याची जबाबदारी दोन्ही देशांची आहे असं जिनपिंग म्हणाले. तर राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवू शकणाऱ्या AI संदर्भातल्या धोक्यांबाबत एकमेकांना सतर्क करता येईल अशी यंत्रणा तयार करण्याचा प्रस्ताव अमेरिकेनं सादर केला. अमेरिकेनं इराणी बंदरांवरील नौदल नाकेबंदी उठवली, इराणी तेलाच्या विक्रीवरील निर्बंध रद्द केले आणि लेबनॉनचाही समावेश असलेली युद्धबंदी पाळली, तर होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची आणि आपल्या अणुकार्यक्रमाबाबतची चर्चा 7 दिवसात पुन्हा सुरू करण्याची तयारी इराणनं दर्शवली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी न्यूयॉर्क इथं पत्रकारांना काल ही माहिती दिली. इराण युद्धाबाबत अमेरिकेचे अधिकारी मध्यस्थांशी सकारात्मक चर्चा करत आहेत असं व्हाईट हाऊसनं सांगितलं आहे. अनंत चतुर्दशी निमित्त महाराष्ट्रासह सर्वत्र काल घरगुती तसंच सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. भाविकांनी पर्यावरणाचा विचार करून कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा पर्याय स्वीकारला होता. पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुका पारंपरिक थाटात पार पडल्या. ढोल ताशांचा गजर, लेझिम पथक आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं मध्यवर्ती पुण्याचा परिसर दुमदुमून गेला होता. मुंबईतही गिरगाव चौपाटीवर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख व्यवस्था करण्यात आली होती. मुंबई आणि पुण्यातील विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू आहे. राज्यात सर्वच ठिकाणी काल पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल दमदार कामगिरी केली. कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं, तर गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. तसंच बार्निका एलंगोवन हिनं महिलांच्या पोल व्हॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदक पटकावलं. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. मनप्रीत कौर हिनं महिलांच्या गोळाफेक प्रकारात कांस्य पदक जिंकलं. पुरुषांच्या मॅरेथॉन स्पर्धेत भारताच्या सावन बरवालनं रौप्य पदक जिंकलं. टेबल टेनिसमध्ये दिया चितळे आणि मानुष शाह या मिश्र दुहेरी जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. तसंच भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी उपांत्य फेरीच्या

हवामान विभागानं दिला आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील काही भाग, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं प्रतिपादन. व्यापारी जहाजांवरचे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं आवाहन. हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभारण्याचं नेपाळच्या पंतप्रधानांचं आवाहन. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताला 24 पदकं. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका, नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून. लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 8:15 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोत्याहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. राज्यातल्या 358 तालुक्यांपैकी तब्बल 265 तालुक्यांमध्ये आज राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर केला आहे. यासंदर्भातला शासन निर्णय आज जारी करण्यात आला. राज्यातल्या दुष्काळाची ही टक्केवारी 75% जाते. मुंबई महसूल विभाग वगळता राज्यातल्या सर्वच विभागातल्या बहुतांश तालुक्यांचा यात समावेश आहे. 2 दिवसांपूर्वी मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीचा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी यंदाचा दुष्काळ हा 1972 दुष्काळापेक्षा भीषण असल्याचं म्हटलं होतं. आज जाहीर झालेल्या शासन निर्णयातूनही त्याची दाहकता दिसून येते. छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात 97% भागांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. 8 जिल्ह्यातील 76 पैकी 74 तालुके दुष्काळग्रस्त

नांदेडमधले 16 पैकी 14 तालुके दुष्काळाच्या यादीत आहेत. नांदेड जिल्ह्यातील केवळ मुदखेड आणि मुखेड या दोनच तालुक्यांचा या यादीमध्ये समावेश नाही. मराठवाड्यातील तालुक्यांची यादी पाहता यंदाच्या दुष्काळाची भीषणता लक्षात येऊ शकते. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच कृषीपंपाच्या वीज बिलातही सवलत दिली जाणार आहे. 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषीपंपांचं वीज बिल आधीच माफ आहे. आता त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या कृषीपंपांनाही वीज बिलात सवलत दिली जाणार आहे. दुष्काळग्रस्त किंवा टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज जोडणी खंडित केली जाणार नाही. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्यात येणार आहे. रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या नियमांमध्ये शिथिलता आणून अधिकाधिक कामं सुरू करण्यात येणार आहेत. पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले जातील. पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी पाण्याच्या उपलब्धतेबाबत यापूर्वीच्या आदेशानुसार नियोजन सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी शेतमजुरांना अन्नधान्य उपलब्ध करून

0: दरम्यान दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पिकांची प्रत्यक्ष स्थिती दर्शवणारी छायाचित्रे आणि जीपीएस आधारित माहिती संकलित करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. दुष्काळ संहितेतील पुढील मूल्यांकनाच्या आधारे आवश्यक असल्यास इतर भागांचाही समावेश करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या बारुळ फाटा सोनखेड इथं सोयाबीन पिकाची पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या,
1: सकाळपासून दोन ठिकाणी मी नांदेड जिल्ह्यातल्या पीक पाण्याची पाहणी केली. प्रत्यक्ष भेटल्यानंतर खरी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे असं कळलेलं आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे. शेतकऱ्यांचं पाणी असो, पशुधन असो किंवा त्यांना लागणारा चारा असो, त्यांच्या मुलांचं शिक्षण असो, या सगळ्या बाबतीमध्ये सरकार गंभीर आहे. ज्यांचं ज्या प्रकारे नुकसान झालेलं आहे त्याप्रकारे नक्कीच त्यांना मदत दिली जाईल.
0: सुनेत्रा पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांशी नुकसानाबाबत चर्चा केली. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव बोंडारकर, आमदार विक्रम काळे, लोह्याचे नगराध्यक्ष शरद पवार, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. हवामान. विदर्भात अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघानं इराणच्या संघाला पराभूत करत सुवर्णपदक पटकावलं. इराणच्या संघावर भारतीय महिला संघानं 37-34 अशी मात करत या स्पर्धेतलं तिसरं सुवर्णपदक देशासाठी जिंकलं. महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धा प्रकारात भारताच्या तिलोत्तमा सेन, विदर्सा विनोद आणि आशी चौकशी या त्रयीनं आज रौप्य पदक पटकावलं. भारतीय संघानं 1763 गुणांची नोंद करत हे यश संपादित केलं. भारतीय खेळाडूंच्या आजच्या या कामगिरीनंतर भारताच्या खात्यात 3 सुवर्णपदकांसह एकूण 27 पदकं झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संबोधित करणार आहेत. हा या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: रसिको नमस्कार, न्यूज ऑन AIR ऐप आणि 107.1 मेगाहर्ट्ज़ वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी। आणि आपल्या या चला दोस्तों हो बोलू काही कार्यक्रमात मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं।

मला भान नाही जगाचे, जगणे नवे वाटे मला, आणि साद घालती दाही दिशा. दाही दिशा आता सध्या साद घालतायत, वेगळ्या अर्थाने साद घालतायत. म्हणजे कसं आहे ना, आजूबाजूला सणोत्सवांचं छान वातावरण असेल आणि आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होत असतील तर खरोखरच भान नाही जगाचे हे होऊ शकतं सगळ्यांच्याच बाबतीत, तुमच्या काय माझ्या काय सगळ्यांच्याच बाबतीत. पण गेले काही दिवस गर्मी जाणवते आहे का हो तुम्हाला, आणि ती सुद्धा जरा जास्तच जाणवते आहे, नाही का? एखादी सर जर मध्येच कोसळली त्यानंतर ती गर्मी जास्तच वाढती आहे. बरं, याच्यावरचं उत्तर आपल्याकडे तयार आहे. एल निनोचा प्रभाव आहे ना. खरं आहे, एल निनोचा प्रभाव आहे. पण येत्या फेब्रुवारीपर्यंत आणखी काय काय घडेल, कसं घडेल, याचा अंदाज म्हणजे एक अहवाल 16 सप्टेंबरला आत्ता काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आला आहे. आणि तो कोणी केला आहे माहिती आहे का? देशातल्या 188 पर्यावरण शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी एकत्र येऊन जैवविविधता आहे या सगळ्यावरचे परिणाम, त्याच्यावरचं संशोधन, या सगळ्याविषयीनं हे जे होतं आहे याच्यावर, याचं दस्तऐवजीकरण करण्याचं ना आवाहन केलेलं आहे. आणि हे आवाहन त्यांनी 16 सप्टेंबरला प्रसिद्ध केलं. आता येत्या काही दिवसांमध्ये काय परिस्थिती उद्भवेल, म्हणजे ती असं सांगण्यात आलं आहे की आपल्या देशात अभूतपूर्व अशी हवामान परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम सगळ्यावरच होईल. म्हणजे तुमच्या आमच्यावर तर होणारच आहे, वनस्पती, वन्यजीव, अधिवास सगळ्यांवर होणार आहे. समुद्राचं वाढतं तापमान किंवा सागरी उष्णतेच्या लाटा, त्याच्यामुळे सागरातल्या समुद्रातल्या सगळ्या जीवांवर परिणाम होणार आहे. आणि भूभागाचं एकंदर वाढतं तापमान, म्हणजे येत्या काही महिन्यात उष्णता कशी असेल, वाढणारं तापमान कसं असेल, वनस्पतींची वाढ कशी होईल, पाण्याची कमतरता, सगळ्या सगळ्या सगळ्या गोष्टीत. त्याच्यामुळे टोकाच्या घटनांचा परिणाम हा होऊ शकतो सगळ्या.

तुम्ही आम्ही सगळ्यांनीच. ही परिस्थिती उद्भवली आहे याची कारणं जी आहेत ना, ती सगळी आपल्याकडेच येतो. कशा तऱ्हेनं पर्यावरणाला अगदी हानिकारक अशा गोष्टी होत असतात आणि त्याला आळा घालण्याचं काम आपल्यापैकी प्रत्येकानं आता करणं गरजेचं आहे. एक एक पाऊल पुढे टाकूया आता हळूहळू. तर आता तोळा तोळा जीव फेब्रुवारी मार्च एप्रिल मे, म्हणजे हे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे, एक एक महिना जसा पुढे जाईल तसे याचे परिणाम आपल्याला नक्की दिसतील. पण रसिक हो, आपण छानपैकी चालत राहतो, मस्तपैकी आपण सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊन छान पुढे जात असतो, तसेच पुढे जाऊया. काळजी मात्र घेऊया आणि सुंदर गाणी ऐकूया. आहे एक छानचं गाणं आत्ता.

पण मला माहिती आहे आत्ता हे जे दिवस आहेत ना, पितृपक्ष सुरू आहे, पण नवरात्रीची तयारीसुद्धा तशीच सुरू आहे. बाजार छान नटलेले आहेत, सुंदर सुंदर गोष्टी दिसत आहेत. म्हणजे आत्ता बाजारात फिरल्यानंतर इतक्या वेगळ्या गोष्टी दिसत आहेत ना. आता कसं आहे, एक तर यावर्षी पारंपरिक लुक आहेच, पण त्याच्याबरोबर थोडं आधुनिक त्याला टच, त्याचीसुद्धा क्रेज दिसते आत्ता सध्या. नवनवीन गोष्टी छान दिसत आहेत, म्हणजे गरबा असेल, दांडिया नाईट असेल, कपड्यांचे इतके वेगवेगळे प्रकार सध्या पाहायला मिळत आहेत. म्हणजे त्याच्यात डिजिटल प्रिंट्स आहेत, काचेचं वर्क असलेल्या अशा गोष्टी आहेत, आणि हे कपडे ना सध्या त्याला मागणी बऱ्यापैकी आहे. आणि ज्यांना असे जड जड कपडे घालून छान खेळता येत नाही, त्यांच्यासाठी अगदी साधे म्हणजे कॉटनचे इंडो वेस्टर्न कॉर्ड सेट्ससुद्धा आत्ता बाजारात दिसत आहेत. अय मस्त दिसत आहेत ते, दिसायला असे स्टायलिश आहेत आणि घालायला सुद्धा तितकेच हलके असे छान. नंतर मग जॅकेट स्टाईलसुद्धा कपडे दिसत आहेत, असा केपचा दुपट्टा आहे. म्हणजे आपल्या नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने दुपट्टा घेण्याऐवजी ते असे केप स्टाईल दुपट्टे असतात ना, असे जे कुर्तीवरसुद्धा घालता येतील, असे असे आले आहेत बाजारात. म्हणजे हात आपले मोकळे, नाचायला पण आपण छान मोकळे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि नेहमीच्या जे नेहमीचे जे दागिने असतात ना त्या ठराविक खास अशा पोशाखावर, त्याच्या ऐवजी नेहमीचे रंग कसे असतात, पिवळे, लाल असे, पण यावर्षी ना वेगळे रंग दिसत आहेत. म्हणजे असे रॉयल ब्लू दिसतोय, किंवा असा पाचूसारखा छान हिरवा रंग दिसतोय, छान असा हिरवा वेगळाच रंग दिसतोय, किंवा असा जांभळा वेगळा असा दागिनाना असतो ना वेगळा असा सुंदर असा रंग, तसा सुद्धा दिसतोय. त्यामुळे अशा वेगवेगळ्या शेड्सचे वेगवेगळे दागिने, त्याच्यानंतर लेहेंगे, काही ठिकाणी ना पैठणी बॉर्डर असणाऱ्यासुद्धा असे लेहेंगे दिसत आहेत. हां, अगदी या दिवसांसाठी खास गोष्टी. म्हणजे आता सध्या काय आहे, अगदी ऑफलाईन जाऊन मिळतात, पण घर बसल्यासुद्धा या सगळ्या गोष्टी मिळत आहेत की. म्हणजे ऑक्सिडाइज दागिन्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे नवीन प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये मीनाकारी केलेली आहे, ज्याच्यात रंगीत वेगवेगळ्या छान अशा गोष्टी आहेत. म्हणजे दागिने तेच जुने असे राखाडी रंगाचे, पण त्याच्यावर मीनाकारी केलेली आहे छानपैकी रंगीबेरंगी. मणी असलेले चोकर्स आहेत, नेकलेस आहेत बाजारात आलेले, सुंदर अशा गोष्टी आलेल्या आहेत. आणि आता कसं आता जेन्झी ते स्टेटमेंट्स इयररिंग्स वगैरे वापरतात, झुमके वापरतात, आणि कशी स्टाईल आहे की गळ्यात काही घालायचं नाही, फक्त कानात घालायचं, अशा असे सुद्धा प्रकार आहेत. त्याच्यामुळे सुंदर बाजार सजलेत. अगदी खरेदी जरी आपण केली नाही ना, तरी जाऊन त्या गोष्टी पाहताना सुद्धा एक वेगळा आनंद मिळतोय. ही तर आपल्या सणांची गंमत आहे, उत्सवांची गंमत आहे, पण सगळं साजरं करत असताना, उत्सव मजा मौज मजा करत असताना अर्थात भान आहेच की. असो, ऐकूया हे सुंदरसं गीत.

आणि आता आपल्या या कार्यक्रमाची वेळही संपत येते रसिकहो. यानंतर एक छानसं गीत आणि या गीताबरोबरच आपल्या या चला दोस्तो हो बोलू काही कार्यक्रमाची इथेच सांगता होतीये. यानंतर थोड्याच वेळात अर्थात ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहात मराठी प्रादेशिक बातम्या, आणि बातम्यांनंतर पुन्हा एकदा आम्ही आपल्याला भेटतोय आपल्या पुढच्या कार्यक्रमात अर्थात सप्तरंगी 7 मध्ये. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या सुमारे 75% भागात दुष्काळ जाहीर। शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर। पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाईल असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आश्वासन। राज्यात गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप। मुंबईत आज समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्णपदकाला गवसणी। राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला। मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे। मराठवाडा, नाशिक वगळता उत्तर महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे। यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांआधारे हा शासनादेश आज जाहीर झाला। यानुसार शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12 उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्या आहेत। त्यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, 7.5 अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेच्या कृषी पंपांना चालू वीज बिलात सूट, टंचाई जाहीर झालेल्या गावातल्या शेतीच्या पंपांची वीज खंडित न करणं, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता, आवश्यकतेनुसार पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, शेतकरी तसंच शेतमजुरांसाठी अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा, जनावरांना चारा उपलब्ध करून देणं यासारख्या उपाययोजनांचा यात समावेश आहे। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे। दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नांदेड इथं दिली। पवार यांनी आज नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात बारुळ फाटा आणि धावरी फाटा इथं प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी चर्चाही केली।
1: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाणीनुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। त्यांनी सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे।
0: या तालुक्यांमध्ये तात्काळ सर्वेक्षण सुरू होणार असून सर्वेक्षण करताना पिकांची स्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि GPS कोऑर्डिनेटद्वारे पीक परिस्थितीचा अहवाल सादर केला जाणार आहे। दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारनं जाहीर केलेला शासन आदेश हा शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदतीची अपेक्षा होती पण यात त्याचा काही उल्लेख नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। तर राज्यातल्या शेतकऱ्यांना GR नव्हे तर प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नव्या कामगार कायद्याविषयी।
2: बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार औद्योगिक क्षेत्रातल्या कामगारांच्या परिस्थितीतही मोठे बदल झाले। ब्रिटिशांच्या काळापासून कामगारांच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कायदे करण्यात आले मात्र त्यात कालानुरूप बदल करून सुसूत्रता आणण्याचं काम गेल्या काही वर्षात झालं। 2019 वेतन कायदा, 2020 औद्योगिक संबंध कायदा, कामगारांची सामाजिक सुरक्षितता कायदा तसंच कामगारांचं आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबतचा कायदा तयार करण्यात आला। 1930 ते 1950 या काळात बनवल्या गेलेल्या वेगवेगळ्या 29 कायद्यांची जागा घेऊन 21 नोव्हेंबर 2025 पासून हे कायदे लागू झाले. यातून रोजगार विषयक करारांमध्ये अधिक सुसूत्रता आली, किमान वेतनासंदर्भात सुधारणा झाल्या, नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आली, नियोक्त्यांवरची जबाबदारी निश्चित झाली, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना कायद्याचं संरक्षण मिळालं आणि कामगारांचं जीवनमान उंचावायला तसंच उत्पादनात सुधारणा करायला मदत झाली.
0: लातूर जिल्ह्यात सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. चालू वर्ष महिला शेतकरी सशक्तीकरण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं असून या पार्श्वभूमीवर शेती करणाऱ्या महिला, महिला शेतमजूर आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवाचा समारोप करत गणपती विसर्जनाचा सोहळा ठिकठिकाणी पार पडला. मुंबईकरांनी 21 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल गिरगाव चौपाटी इथं गणरायावर पुष्पवृष्टी केली. अलोट गर्दीत लालबागचा राजा, चिंच पोकळीचा चिंतामणी या प्रसिद्ध गणरायांसह इतर गणपतींचं आज विसर्जन झालं. आज सकाळी 11 च्या सुमाराला भक्तांनी लालबागच्या राजाला निरोप दिला. चिंच पोकळीच्या चिंतामणीचं सकाळी 10 च्या सुमारास तर लालबागच्या बालगणेश मंडळाच्या गणरायाचं 11 च्या आसपास विसर्जन झालं. बहुतेक विसर्जन मिरवणुका संपल्या असल्या तरी काही सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन अद्याप व्हायचं आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 67 नैसर्गिक आणि 383 कृत्रिम जलाशयांवर बंदोबस्त ठेवला होता. तसंच 24,000 जास्त पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. विसर्जन झाल्यानंतर आज जुहू समुद्र किनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून 34 टन कचरा संकलित करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या आजच्या कामगिरीबद्दलची माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला कबड्डी संघानं सुवर्णपदकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात भारतानं इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतीय महिला संघानं ही कामगिरी केली. या स्पर्धेतलं भारताचं हे 3रं सुवर्णपदक ठरलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशी चौकसी यांनी 1763 गुणांची कमाई केली. मात्र चीननं 1773 गुण मिळवत आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम नोंदवला. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक पटकावलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम इस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंग याला फिलिपिन्सच्या कार्लो याच्याकडून 0-3 असं पराभूत व्हावं लागलं.
0: दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या सर्व पदक विजेत्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात एका व्यक्तीनं इतर वृद्धांवर हा हल्ला केला. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या सुमारे 75% भागात दुष्काळ जाहीर. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाईल असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आश्वासन. राज्यात गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप. मुंबईत आज समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Kalani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: रसिकहो नमस्कार. 107.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी. आणि आपल्या या सप्तरंगी साथ कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. काही दिवसांपूर्वी आपण आपल्या अशाच एका सप्तरंगी साथ कार्यक्रमात एक विषय घेतला होता, पहा, की अशी गाणी ज्याच्यामध्ये पौराणिक ऋषीमुनी, अप्सरा किंवा देवता यांचा संदर्भ आलेला आहे आणि त्या संदर्भाने आलेली किंवा तो संदर्भ घेऊन जी रचली गेलेली गाणी आहेत किंवा जी गाणी गीतकारांनी किंवा चित्रपटात आलेली गाणी आहेत, तर अशी गाणी आपण त्या भागात घेतली होती. आणि आज तेव्हा मी सांगितलं होतं की अशी अजूनही काही गाणी आहेत की ज्यांचा आणखी एक भाग आपल्याला करता येईल. आणि आज आपण पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या गाण्यांनी आपला आजचा हा सप्तरंगी साथ कार्यक्रम छान सजवणार आहोत. आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया या अतिशय सुंदर अशा गीतानं.

वेगळं सांगायची गरजच नाहीये ना. श्यामची आई चित्रपटातलं हे चिंधीचं गीत आणि या गीताविषयी आपण आधी कितीतरी वेळा बोललेलो आहे. कसं सुचलं, काय झालं, वाद्य कसं वापरलं, तिथे जाऊन काय केलं अत्र्यांनी, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण आपला विषय काय आहे आजचा, की ज्या गीतांमध्ये पौराणिक पात्र आहेत किंवा तसे संदर्भ आलेले आहेत. पहा ना, ही अशा प्रकारची गाणी जेव्हा येतात चित्रपटांमध्ये तेव्हा बहुतेक आधार जो असतो तो पौराणिक कथांचा किंवा मग रामायण महाभारताचा तर आहेच आहे त्याच्यामध्ये. आणि रामायण महाभारत म्हटल्यानंतर नारद मुनी कुठेच नाही हो गेले. नारद मुनी हवेच ना, सुभद्रा आहे, नारद आहे, त्यात नारद मुनी आहेत. त्यामुळे या अशा सगळ्या गोष्टींवर आधारलेली किंवा आधारित अनेक गाणी आपल्याकडे चित्रपटांमध्ये आहेत. गेल्या भागामध्ये आपण शकुंतला, मेनका असा या अप्सरांचा उल्लेख असलेली सुद्धा गाणी ऐकली रसिक हो. पण जिथे रामायण महाभारताचा उल्लेख येतो ना तिथे कितीतरी वेगवेगळे संदर्भ येतात. पहा, कारण एकूण या ही जी महाकाव्य आहेत यातल्या व्यक्तिरेखांचा घटनांचा संदर्भ जर आपण घेतला आणि त्याचा विचार जरी केला ना तरी किती संदर्भ आपल्या समोर येतात पहा ना. आणि म्हणूनच मग कवी किंवा जे गीतकार आहेत त्यांना किती छान शब्द गुंपून छान गाणी तयार करता आली. आता आणखी एक गाणं सांगते एका चित्रपटात आहे ते म्हणजे धौम्य ऋषी सांगत असे. महाभारतातले हे सुद्धा महाभारतातले महान आणि तितकेच प्रसिद्ध असे ऋषी आहेत, पांडवांचे गुरु आहेत, पुरोहित म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. पण मग हे युधिष्ठिरानं केलेल्या राजसूय यज्ञामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. युद्धाच्या काळात किंवा इतर प्रसंगी सुद्धा ते पांडवांना मार्गदर्शन करत होते. अगदी भीष्म पितामह रणांगणावर जेव्हा घायाळ होतात तेव्हासुद्धा ते युधिष्ठिरासोबत त्यांना भेटायला गेले होते. आणि धौम्य ऋषी आपल्याला कुठे आठवतात माहिती आहे का तुम्हाला? गुरुपौर्णिमेच्या वेळेस हमखास आठवतात. पहा, कारण मग त्यांच्या त्या गोष्टी येतात. उपमन्यूची गोष्ट येते, आरुणीची गोष्ट येते. या गोष्टी आता मी पुन्हा सांगत नाही आहे रसिक हो, पण हे संदर्भ येतात. आणि मग ही जी गाणी आहेत ना रसिक हो, ही सणासुदीच्या काळात उत्सवांच्या काळात, जसं श्रावणात सुद्धा मग काही गाणी अशी येतात की तिथे सुद्धा धौम्य ऋषींचा आणि असे संदर्भ येतात. आता आपण एक काम करूया, हे गाणं ऐकूया, मग आपण पुढच्या गोष्टींविषयी नक्की घेऊया.

चला थोडं आता मागे जाऊया. रामायण महाभारत किंवा त्याहूनही थोडं मागे, थोडं पुराणात, म्हणजे आपल्याकडे पहा ना, जेव्हा चित्रसृष्टीची किंवा अगदी नाटकंसुद्धा रंगभूमीवर जेव्हा आली होती तेव्हासुद्धा त्यांनी या पौराणिक कथांचा किंवा या अशा सगळ्या कथांचा आधार घेतला होता आणि त्या कलाकृती आपल्यासमोर आल्या होत्या, बरोबर ना? आणि त्या तितक्याच आवडल्यासुद्धा होत्या आपल्याला. आजही चित्रपटातली ती गाणी किंवा ती सगळी नाट्यपदं आपण इतक्या आवडीने ऐकतो की त्यातला गोडवा अजूनही रसिक हो तसाच कायम आहे. अर्थात आज शनिवार आहे त्यामुळे याच्यानंतरचा आपला कार्यक्रम सांजेच्या पारी हा अशाच सुंदर अशा नाट्यगीतांवर किंवा नाट्यपदांवर आधारलेला असणार आहे, हे काही वेगळं सांगायला नको आहे. पण आत्ता याच्यानंतरचं हे जे गाणं आहे हे दक्ष प्रजापतीची आठवण करून देणारं आहे. आता असं जर मी तुम्हाला विचारलं तर दक्ष प्रजापती कुठल्या गीतामध्ये आहे आहेत तर ते सांगता येणार नाहीत ना. पण दक्ष प्रजापती म्हटल्यावर सतीचे वडील किंवा सतीचे पिता आणि त्याच्यानंतर जे झालं म्हणजे शक्तिपीठांची रचना होण्याच्या आधी जे घडलं होतं ते सगळं, ब्रह्मदेवाचा मानसपुत्र किंवा मग नंतर ज्या ज्या गोष्टी झाल्या की सती आणि शिवशंकराचा विवाह झाल्यानंतर मग दक्ष प्रजापतीला ते मान्य नसणं आणि सतीनं मग त्या यज्ञात येणं, त्याच्यानंतर जे काही झालं म्हणजे आमंत्रण दिलेलं नसतानाही येणं आणि आपल्याला बोलावलं नाही, आपल्या पतीला बोलावलं नाही आणि मग अपमान झाला, आपल्या पतीचा अपमान कसा झाला, त्याच्यामुळे स्वतःला अग्नीत झोकून देणं वगैरे ह्या गोष्टी माहिती आहेत आपल्याला रसिक हो. मग वीरभद्राचं येणं आणि यज्ञाचा उद्ध्वस्त करणं वगैरे वगैरे, ते दक्ष प्रजापतींचं शिर हा सगळा भाग किंवा मग चंद्राचा सहभाग, दक्ष प्रजापतींच्या कन्या, या किती वेगवेगळ्या गोष्टी येतात पहा. पण मग ही जी कथा आहे ही या गीतामध्ये किती सुंदर गुंफलेली आहे की उमा म्हणे यज्ञी माझे जळाले माहेर. ऐकूया आपण ते गीत ऐकूया आणि मग बोलू याविषयी.

1961 साली आलेल्या मानिन्या हा चित्रपट आणि या चित्रपटातलं हे गीत पुन्हा एकदा गदिमा यांचे शब्द अर्थात वसंत पवार यांचं संगीत आणि अतिशय सुंदर असं हे गीत. मानिनी चित्रपटाविषयी आपण अनेकदा बोललोय रसिक हो, त्यामुळे आत्ता मी त्याविषयी फार काही सांगत नाही, पण सांगते एका चित्रपटाविषयी आपण याच्या आधी आणि त्यातलंच एक गाणंसुद्धा आपण ऐकवलं होतं धौम्य ऋषी सांगत असे, पण आत्ता त्यातनं आणखी एक गाणं आहे की चंद्र पाहता चंद्र आणखी प्रीती याचे काय असावे नाते किंवा काय असावे मानाते. बरोबर, आता याच्यात पण कथा आहे बरं का, म्हणजे चंद्राची, गुरुपत्नीची, मदनाचा मंत्री वगैरे अशा कितीतरी छान संदर्भ त्याच्यामध्ये दिलेले आहेत की समुद्रमंथन केलं आणि समुद्रमंथनातून तो कसा वर आला आणि तरीसुद्धा त्या निळ्या लाटा येत असताना नेमकं काय होतं, चंद्राचं वर्तन कसं आहे, चंद्राने आणखी काय काय केलं, चंद्र कुठल्या गोष्टीचा किंवा चंद्र कुणाचा प्रधान आहे आणि चंद्राने प्रधानाला साक्षी ठेवून काय कशा गोष्टी केल्या, इतकं सुंदर मांडणी केली आहे नरसिक हो. खरं तर हे जे गाणं आहे ना हे त्याला आपण लावणी किंवा याच बाजामध्ये जातं. पुन्हा एकदा इथे सुद्धा गदिमांचे शब्द आहेत, वसंत पवार यांचं संगीत आहे, आशा भोसले किंवा आशा दीदी आणि विठ्ठल शिंदे यांचा स्वर आहे. ऐकूया आपण हे गीत आणि रसिक हो यानंतर ठीक 3:30 आपण ऐकणार आहात एशियन गेम्सचे अपडेट्स.

गाण्यांचे शब्द व्यवस्थित ऐकले ना की कितीतरी संदर्भ आपल्याला मिळतात. पहा आता या गीतामध्ये सुद्धा किती संदर्भ आहेत, म्हणजे गुरुपत्नी कोण, त्यांचं तिचं नाव काय, पुन्हा रामायणाचा संदर्भ येतो, तिला उश्राप कसा मिळतो, पुन्हा मग बुध ग्रहस आहेत, बऱ्याच बऱ्याच बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. फार खोलात जात नाही रसिक हो मी, पण पहा ना पुन्हा एकदा आपण रामायण महाभारतापाशीच येतो. आता आणखी एक गाणं आहे जे माय माऊली या चित्रपटात आहे आणि त्या चित्रपटामध्ये ना शिशुपालाचा संदर्भ येतो. 1971 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आणि या चित्रपटात सुलोचना दीदी आपल्याला दिसतात, वत्सला देशमुख आहे, चंद्रकांत होते त्याच्यामध्ये. आणि हे गाणं ज्याच्यामध्ये रुक्मिणी चंद्रकळा नेसली आहे. आता चंद्रकळा जुन्या काळातली पैठणी म्हणूया आपण याला, किंवा तशाच प्रकारची छान अशी गडद रंगाची साडी, तिच्यावर नक्षी आहे सुंदर. आणि आता या गाण्यात कसे संदर्भ येतात ते पहा. आरशात ती पाहते साडी नेसली आहे ती, पण तिला स्वतःच्या प्रतिबिंबाऐवजी ना दिसतं कोणाचं रूप, तर कृष्णाचं, किंवा कृष्णाची मूर्ती दिसते आपल्याला. आता याच्यामध्ये कसं आहे की रुक्मिणीचं लग्न तिचा म्हणजे शिशुपाल याच्याशी लावून देण्याचं ठरलेलं असतं, पण तिचं लग्न कृष्णावर जडलेलं असतं. तिचं मन जडलेलं आहे कृष्णावर. आणि मग ती दूताच्या माध्यमातून किंवा दूताच्या करवी कृष्णाला पत्र पाठवते, कृष्ण तिला न्यायला येतो वगैरे वगैरे. हे हा सगळा जो प्रसंग आहे ना रसिक हो, हा या गीतात मांडलेला आहे आपल्याला. कृष्णा कल्ले यांनी हे गीत जे गायलेलं आहे हे अतिशय सुंदररित्या असं गायलेलं गीत आहे. आणि ते ऐकताना, ही गाणी ऐकताना जेव्हा आपण शब्दांमध्ये असे छान रंगत जातो ना रसिक हो, तेव्हा आपल्याला समोर ते चित्रसुद्धा दिसायला लागतं. आपल्याकडे गाणी खूप सुंदर येतो, ही अशी एकदम वेड लावणारी गाणी. आपण ऐकूया ते गाणं आधी.

महेंद्र कपूर यांचा आवाज पटकन ओळखता येतो ना. महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं हे गीत रसिक 1975 सालातलं शांतता खून झाला हे या चित्रपटातलं. उमाकांत काणेकर यांची गीतरचना आहे आणि एन दत्ता यांचं संगीत आहे. हो, म्हणजे बाकीच्या या ज्या अप्सरांचं सौंदर्य आहे किंवा हे जे बाहेरचं सौंदर्य आहे यापेक्षा मनाची सुंदरता आणि साधी प्रेयसी मला पद्मिनी हवी असं असे एकंदर भाव आहेत. पण इथे पण पुन्हा आपण पौराणिक कथांमध्ये जातो. पहा, देवराज इंद्राच्या दरबारातली ही अप्सरा उर्वशी, किंवा या दोन अप्सरांचा उल्लेख आहे, उर्वशी मेनका, पण उर्वशी ही दरबारातली सगळ्यात सुंदर आणि तितकीच अत्यंत सुंदर अशी नृत्यकुशल अप्सरा मानली जात होती. आणि असा उल्लेख आढळतो बरं का ऋग्वेदात आहे, महाभारतात आहे आणि वेगवेगळ्या पुराणांमध्ये सुद्धा आहे. वरती राजा पुरुरवा आणि उर्वशीची प्रेमकथा ती सुद्धा माहिती असेल आपल्याला. आणि मग ते रविवर्माने काढलेलं चित्र, राजा रविवर्मा यांनी काढलेलं चित्र अत्यंत सुंदर. किंवा मग अर्जुनाला दिलेला शाप असू देत, मग एक वर्षाचा जो काळ होता तिथे जाऊन नृत्य शिकणं वगैरे बृहन्नळेचं, हे सगळे संदर्भ जे आपल्याला दिसतात ना ते सुद्धा असेच पुन्हा एकदा रामायण महाभारत पहा. किंवा मग उर्वशी पुरुरवा यांच्या प्रेमकथेबद्दल तर काय, आणि ते चित्र उपलब्ध आहे ते पहा तुम्ही, खूप सुंदर चित्र आहे उर्वशी पुरुरवा यांचं राजा रविवर्मा यांनी काढलेलं. म्हणजे संदर्भ कसे कसे येतात पहा. आणि आपण जेव्हा ते पाहतो, गाण्यातले शब्द जेव्हा ऐकतो ना, तेव्हा त्या गीतकारांनी किती सुंदर विचार केलेला आहे पहा, आणि ते संदर्भ कसे त्या गीतांमध्ये मांडलेले आहेत हे आपल्या लक्षात येतं. रसिक, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती चिंधी गीतानं बरोबर, म्हणजे द्रौपदीशी द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. आणि आत्ता आपल्या कार्यक्रमाची वेळ पण संपत येते, तर इथे सुद्धा आपल्याकडे आत्ता आपण समारोपाकडे वळतोय आपल्या या कार्यक्रमाच्या, तेव्हा इथे सुद्धा चिंधी गीतानंच समारोप करायचा का. आणि पुन्हा एकदा असं जे गीत आहे, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, या गीताचे संदर्भ किंवा तिने कशी चिंधी फाडली, भरजरी शालू किंवा शेला जो फाडला, हरीच्या बोटाला बांधला, रक्षाबंधन, भाऊबीज अशा कार्यक्रमांच्या किंवा अशा दिवसांच्या वेळेस आम्ही अशी गाणी लावतोच. पण तरी पण ही गाणी लावण्यासाठी मग एक वेगळं निमित्त हवं की नाही. आणि इथे सुद्धा मी म्हटलं ना की जेव्हा जेव्हा हे संदर्भ येतात तेव्हा तेव्हा रामायण महाभारत हा मूळ पाया असतो रसिक हो, मूळ पाया असतो. आणि तिथे मग कशा घटना तेव्हा घडलेल्या असतील तशा प्रकारचे किंवा तशा प्रकारची शब्दयोजना करून आपल्याकडे ती गाणी, तशा प्रकारची गाणी तयार केलेली आहेत. आणि ती खरोखरच सुंदर आहेत. झेप चित्रपटातलं हे जे गीत आत्ता मी ऐकवणार आहे, आशा दिदींच्या स्वरातलं, अतिशय सुंदर असं गीत आहे. आणि याच गीतानं आपल्या या सप्तरंगी साथ कार्यक्रमाची रसिक हो सांगता सांगता सुद्धा करूया. ऐकूया हे गीत.

नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण वाहिनी. दुपारचे 3:58 होत आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या. राज्यातल्या 358 तालुक्यांपैकी एकूण 265 टंचाईग्रस्त तालुक्यात राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12 उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्या आहेत. मुंबईकरांनी 21 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत भावपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल गिरगाव चौपाटी इथं गणरायावर पुष्पवृष्टी केली. दरम्यान पुण्यातली विसर्जन मिरवणूक गणेशभक्तांच्या उत्साहात अजूनही सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138 भाग असेल. आणि शेवटी अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात एका व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून 6 जखमी झाले आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. आणि याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. आपण वळूया आपल्या कार्यक्रमाकडे.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: रसिकहो नमस्कार। 107.1 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी आणि आपल्या या सांजेच्या पारी कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। शनिवार म्हटला की आपला सांजेचा पारी हा कार्यक्रम असतो नाट्यपदांचा, नाट्यगीतांविषयी किंवा नाटकांविषयी जे काही आहे त्याविषयी आपण बोलत असतो। पण जेव्हा नाटकांचा विषय निघतो तेव्हा संगीत नाटकांची एक सुंदर परंपरा आहे ती विसरता येत नाही हो, कारण इतकी सुंदर नाट्यपदं आणि एक काळ त्या सगळ्या अशा नाट्यपदांनी किंवा त्या नाटकांनी गाजवलं आहे, खरोखरच गाजवलं आहे। आणि जेव्हा आपण नाटकांचा किंवा संगीत नाटकाचा विचार करत असतो तेव्हा मग अगदी किती म्हणजे गंधर्वांमध्ये बकल्यांपासून किर्लोस्करांपासून ते अगदी आत्तापर्यंत, आणि तीच जुनी नाटकं जेव्हा नवीन रूपात आपल्या समोर येतात आणि नवीन संच जेव्हा तो सादर करतो तेव्हा ती त्या नाटकांना किंवा त्या नाट्यपदांना आजही जेव्हा प्रतिसाद मिळतो ना तेव्हा कळतं की खरोखरच ते किती सुंदर होतं। सुंदर होतं नाही, ते सुंदर आहे, छान आहे। आणि आज सकाळीसुद्धा आपण ती नाट्यपदं ऐकलेली आहेत मला माहिती आहे, आणि ही नांदी सकाळीसुद्धा ऐकलेली आहे रसिको। पण जेव्हा विद्याधर गोखले यांचा उल्लेख किंवा आपण करतो तेव्हा मग या नांदीनं सुरुवात केल्याशिवाय राहवत नाही। आणि आत्तासुद्धा जय जय गौरीशंकर नाटकातल्या या नांदीनं आपल्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय, ऐकूया।

शब्द आणि स्वरांची एक वेगळीच दुनिया रंगमंचावर ज्यांनी पाहिली, ज्यांनी अनुभवली प्रत्यक्ष, त्यांना शब्दात वर्णन करता येणार नाही ना याचं. कारण पहा ना, हे संगीत नाटकांचा संपूर्ण काळ हा आपल्या सांस्कृतिक स्मृतींचा एक इतिहास म्हणायला हवा. कारण रंगभूमीवर पल्लेदार छान असे संवाद होते, अभिनयाची जादू होती, विनोदाची लकेर होती, सगळ्या गोष्टी होत्या. किर्लोस्करांनी रुजवलेली देवल, खाडिलकर, गडकरी, दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व, केशवराव भोसले अशा कितीतरी कलाकारांनी समृद्ध केलेली ही परंपरा, झालं होतं असं की नंतरच्या काळात कुठेतरी ओसरायला लागली होती. काळ बदलत होता, अभिरुचीसुद्धा बदलत होती, आणि मग वेगळ्या स्वरूपाची नाटकं येत होती, पण रंगभूमीला एक प्रकारची मरगळसुद्धा आलेली होती. 60-61 काळामध्ये अशा वेळेस आता काय करायला लागेल? संगीत नाटकाला पुन्हा नव्या जोमानं रंगभूमीवर आणणं गरजेचं होतं. आणि हे काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये एक महत्त्वाचं नाव होतं जे त्यांनी केलं, आणि ते महत्त्वाचं नाव म्हणजे विद्याधर गोखले. आता ते मी फक्त नाव घेतलं विद्याधर गोखले रसिक हो, पण त्याच्या आधी नाटककार विद्याधर गोखले असं म्हटलं नाही. याचं कारण माहिती आहे का? कारण ते फक्त नाटककार नव्हते हो, ते पत्रकार होते, कवी होते, शीघ्र कवी होते बरं का, गीतकार

होते, भाषेचे उत्तम जाणकार होते, संस्कृत मराठी सगळ्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संगीत रंगभूमीवर त्यांचं मनापासून प्रेम होतं. त्यांच्या लेखणीनं संगीत नाटकाला अक्षरशः त्या जुन्या आठवणींच्या त्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर नाही काढलं, तर नव्या काळात नव्या रूपानं समोरसुद्धा आणलं रसिक हो. खरं तर सुरुवात झाली होती पत्रकारितेतून, आणि पत्रकारिता करत असताना समाजाच्या वेगवेगळ्या अंगांशी किंवा वेगवेगळ्या गोष्टींशी त्यांचा संपर्क येत होता. मग राजकारण असो, समाजकारण असो, साहित्य, कला, संस्कृती, या सगळ्यांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी आणि स्वातंत्र्य संग्रामाचा काळ तो सुद्धा अनुभवलेला, त्या संग्रामात प्रत्यक्ष असलेला स्वतःचा सहभाग, आणि त्याच्यानंतर मग आचार्य अत्रे किंवा अतिशय मोठ्या व्यक्तींचा मिळालेला सहभाग, म्हणजे त्यांनी लिहिलेले जे लेख आहेत, त्यांची पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांमध्ये या सगळ्या गोष्टींचा छान सविस्तर त्यांनी सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. त्या मी आता पुन्हा सांगत नाहीत, अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या आलेल्या आहेत. आणि आत्ता जे नाट्यपद आपण ऐकलं, जय जय गौरीशंकर, खरं तर या नाटकावरच बोलण्यासाठी 1 ते 2 तास अपुरे आहेत रसिक हो, इतक्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी जोडलेल्या आहेत. पण जेव्हा त्यांची नाटकं येतात आणि जेव्हा 60-61 जेव्हा ही नाटकं आली, सुरुवात झाली होती पंडितराज जगन्नाथ सुवर्णतुला, एकामागून एक दिवसाच्या अंतरानं अगदी अशी ही 2 नाटकं आली पाठोपाठ. पण तुम्हाला माहिती आहे का, ही 2 नाटकं एकत्र आली पण ती तितकीच चालली. म्हणजे 9 ऑक्टोबर 1960 पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा प्रयोग, आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 10 ऑक्टोबरला सुवर्णतुला नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला. एकाच नाटककाराची 2 नाटकं सलग 2 दिवस रंगभूमीवर यावीत आणि दोन्ही नाटकांना रसिकांचा तितकाच छान मोठा असा प्रतिसाद मिळावा, ही मराठी रंगभूमीच्या इतिहासातली विलक्षण अशी घटना होती रसिक हो. खरं तर मला आज बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत, बघूया आता कितपत शक्य होता येते. पण संगीत रंगभूमीला पुनरुज्जीवित करण्याचं सगळ्यात मोठं काळ, सगळ्यात मोठं काम जर कुणी केलं असेल तर ते विद्याधर गोखले यांनी, कारण 1960 हे वर्ष त्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं होतं. पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा तो उल्लेख झालेला आहे, तर त्या नाटकातलं हे नाट्यपद आपण ऐकूया.

जया गंगे भागीरथी। पंडितराज जगन्नाथ या नाटकातलं हे नाट्यपद आपण ऐकलं, जसं मी याच्या आधी म्हटलं होतं की पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग 9 ऑक्टोबर 1960 रंगभूमीवर सादर करण्यात आला होता आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबरला सुवर्णतुला या नाटकाचा प्रयोग झाला। उर्दू आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेले विद्याधर गोखले यांनी काय केलं, महान संस्कृत कवी पंडित जगन्नाथ यांच्या जीवनावर आधारित पंडितराज जगन्नाथ या नाटकासाठी उर्दू शेरोशायरी आणि संस्कृत संवाद लेखन केलं होतं। त्याचा खास अभ्यास सुद्धा त्यासाठी करण्यात आला होता आणि मग याच्यामध्ये भालचंद्र पेंढारकर, मंगला संसगिरी, मामा पेंडसे, मास्टर दत्ताराम, चित्तरंजन कोल्हटकर, शंकर घाणेकर अशा मोठ्या कलाकारांचा सहभाग, त्यांचा अभिनय हे या नाटकाचं वैशिष्ट्य ठरलं होतं। ज्येष्ठ संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीताने नटलेली काही नाट्यपदं होती आणि त्यातलंच हे एक नाट्यपद आपण आता ऐकलं, ज्यानं अक्षरशः लोकप्रियतेचा कळस गाठला होता। रसिक हो, दिल्लीमध्ये सुद्धा या नाटकाचा प्रयोग झाला होता। तेव्हा या नाटकाच्या प्रयोगासाठी तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे सुद्धा आले होते। त्याच्यामुळे ही जी नाटकं आहेत किंवा ही नाट्यपदं आहेत ही आजही रसिक हो तितकीच लोकप्रिय आहे। म्हणजे पंडितराज जगन्नाथचा उल्लेख झाल्यानंतर त्याच्यामध्ये विद्वत्ता, प्रेम, संगीत या सगळ्या गोष्टी आहेत। संस्कृत पंडित आणि कवी पंडितराज जगन्नाथ यांच्या व्यक्तिमत्वाभोवती या नाटकाची वीण जरी असली तरी हे केवळ हे जे नाटक आहे ना, या नाटकात फक्त इतिहास असा नाही आहे त्याच्यामध्ये। त्यात आपल्याला प्रेम दिसतं, त्यात स्वाभिमान आहे, विद्वत्तेचा अभिमानसुद्धा आहे, संघर्ष आहे आणि अर्थातच संगीत आहे। म्हणजे पंडितराज जगन्नाथ यांच्याविषयी जर आपण जे ग्रंथांमध्ये आधीच्या आहे पुस्तकांत ते शोधायला गेलो तर काही ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी दिसतील। गंगालहरीवर तर एक वेगळं त्याच्यावर खास लेखन करण्यात आलेलं आहे, पण त्याचा आधार घेत हे नाटक जे लिहिलं किंवा हे नाटक जे आपल्यासमोर आलं ते खरोखरीच वेगळं आहे। आणि आत्ता जे आपण नाट्यपद ऐकलं जय गंगे भागीरथी याची सुद्धा एक आठवण सांगितली जाते, ती अशी की सुरुवातीला म्हणजे नाटकाच्या सुरुवातीलाच हे पद जेव्हा ऐकू येतं तेव्हा ते पारंपरिक नांदीप्रमाणे समोरून आपल्याला ऐकू येत नाही। फार ते आपल्याला वातावरण निर्मिती कशी होते की आपण एखादं धार्मिक किंवा असं भजन वगैरे ऐकतोय अशा प्रकारचं हे आहे। त्याच्यामुळे विद्याधर गोखले यांच्या नाटकातली नाट्यपदं जी आहेत ना ही फक्त पदं म्हणून किंवा एक वेगळं असं गाणं म्हणून आपल्यासमोर येत नाहीत, तर त्या नाटकाचा किंवा त्या वातावरणाचा एक भाग म्हणून रसिक हो ही पदं आपल्या समोर येतात। आता यातलंच एक आणखी एक नाट्यपद मी आपल्याला ऐकवते, भालचंद्र पेंढारकर यांच्या स्वरातलं आहे। पुन्हा एकदा पंडितराज जगन्नाथ या नाटकातलं हे नाट्यपद ऐकूया।

नाटककार विद्याधर गोखले यांची आज यांचा आज स्मृतिदिन आहे रसिक हो, आणि त्यामुळे आज आपण त्यांच्या नाटकातली जी नाट्यपदं आहेत किंवा त्यांच्या नाटकांविषयी बोलतोय. मला लक्षात येते आज अनेक श्रोते वेगवेगळ्या नाट्यपदांची फरमाईश करतायत रसिक हो, माफ करा, पण आज हा जो कार्यक्रम करतोय तो आवडतोय, पण तरीसुद्धा त्या वेगवेगळ्या नाट्यपदांची फरमाईश येते. असो, आता पंडितराज जगन्नाथ या नाटकातल्या नाट्यपदांविषयी किंवा एकूणच त्या याच्याविषयी बोललो. खरं तर कसं आहे ना रसिक हो, या प्रत्येक नाटकावर स्वतंत्र असे कार्यक्रम होतील, इतकं वैविध्यपूर्ण असं त्याच्याविषयी त्याच्यात गोष्टी आहेत. म्हणजे मग त्या नाटकातले संवाद असू देत, वापरलेली भाषा असू देत, नाट्यपदं असू देत, कलाकारांनी ज्या व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत त्याच्याविषयीसुद्धा अनेक गोष्टी बोलता येतील. पण आपल्याकडे आता वेळ 5 आज आहे वेळ, पण विद्याधर गोखले यांचं जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा आपल्याला किती नाटकं समोर येतात, मंदारमालापासून ते अगदी 52 जगन्नाथविषयी आपण आत्ताच बोललो, सुवर्ण सुवर्ण तुला आहे, मदनाची मंजिरी आहे, जय जय गौरीशंकर आहे, आणि प्रत्येक नाटक ना वेगळं आहे रसिक हो. होय, 60-61 सुमारास रंगभूमीला आलेली मरगळ जर दूर केली असेल नाटकांनी तर ती विद्याधर गोखले यांच्या नाटकांनी. आणि या नाटकामध्ये पारंपरिक गोष्टी होत्याच, पण त्याच्याबरोबरीनं त्या वस्तुस्थितीचं भान असलेल्या गोष्टीसुद्धा होत्या, आणि खऱ्या अर्थानं सिद्धहस्त असे लेखक होते. साताऱ्याला 66वं साहित्य संमेलन जे झालं 1993 त्या संमेलनाचे ते अध्यक्षसुद्धा होते रसिक हो. आणि जसं मी म्हटलं की विद्याधर गोखले यांनी इतरही गोष्टी किंवा इतरही साहित्य इतरही गोष्टी लिहिलेल्या आहेत, पण जेव्हा आपण नाटकांकडे वळतो, म्हणजे अमरावतीहून ते जेव्हा मुंबईत आले तेव्हा काही काळ शिक्षक म्हणून काम केलं होतं, जसं मगाशी म्हटलं तसं की स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा काम केलेलं होतं, आणि पत्रकार म्हणून काम करत असताना आचार्य अत्रेंचा सुरुवातीला काही काळ लाभलेला सहवास, नंतर मग हरा महाजनी यांनी त्यांना स्वतःकडे बोलावून घेतलं, आणि त्याच्यानंतर मी त्या वृत्तपत्राचं आत्ता नाव

बोलता येत नाही आहे मला, रसिका होपर्ण 1984 पर्यंत तिथं केलेलं काम आणि वडिलांनी जी शिकवण दिलेली, वडिलांनी जे सांगितलं होतं की माणसानं आपल्याहून गुणी माणसांची संगत धरावी आणि अशा गुणी माणसांची संगत धरण्याचं जे काम होतं किंवा जी शिकवण होती ती त्यांनी शेवटपर्यंत पाळली. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की पत्रकार हा एकाच वेळेस न्यायाधीशसुद्धा असतो आणि शिक्षकसुद्धा असतो, त्याच्यामुळे ही जी भूमिका आहे ना, ही भूमिका त्यांच्या लेखनातून, त्यांच्या साहित्यातून रसिकहो आपल्याला दिसली. म्हणजे संस्कृत आणि उर्दू साहित्याचा त्यांचा अतिशय छान असा चांगला असा अभ्यास होता. भाषेचा, शब्दांचा वापर नेटका कसा होईल याकडे सुद्धा त्यांचा कटाक्ष होता. पण झंझावात या कादंबरी व्यतिरिक्त सुद्धा अनेक नाटकांचं लेखन केलं, त्याच्यामध्ये मग अमृत झाले जहराचे आहे, इब्राहिम खान गार्दी आहे, संगीत चमकला ध्रुवाचा तारा, त्याच्यानंतर संगीत जय जय गौरीशंकरविषयी तर मी म्हटलं ना की 2 तास सुद्धा पुरणार नाहीत, किंवा बरसते सूर्यातून चंद्रिका, संगीत मेघमल्हार, राणी रूपमती, साक्षीदार, सुंदरा मनामध्ये भरली, सुवर्ण तुला, या नाटकांचा समावेश आहे. सगळीच नाटकं अतिशय सुंदर आहेत, पण मंदारमाला नाटक हे खास वैशिष्ट्यपूर्ण म्हणून ओळखलं जातं. जय जय गौरीशंकरने अर्थात कमाल केली आणि 52 खणी या संगीत नाटकाने एक वेगळ्या स्वरूपाचं नाटक हे आपल्याला दिलं, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे साधारण 60 नंतर किंवा 60-70 ही जी 2 दशकं आहेत ना, ती विद्याधर गोखले यांच्या नाटकांनी खूप सुंदर असे दिवस त्या नाटकांनी आपल्याला दाखवले असं म्हणायला काहीच हरकत नाही. आत्ता आपण मंदारमाला या नाटकाचा उल्लेख झालेला आहे आणि या नाटकातली एक बंदिश आहे, खूप सुंदर आहे, सो हम हर डमरू बाजी, खूप लोकप्रिय अशी ही, आजही तितकीच लोकप्रिय. स्पर्धेचे, गायनाच्या स्पर्धेचे जे कार्यक्रम असतात किंवा वेगळे जे काय, त्यात अगदी आवर्जून याचा किंवा ही गायली जाते. नाटकातल्या इतर जी वेगळी पदं आहेत त्याच्यामध्ये पंडित राम मराठे यांनी सुद्धा वेगवेगळ्या रागरागिण्यांचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे ही नाटकं किंवा ही नाटकं पाहताना आणि त्यातली नाट्यपदं ऐकत असताना वेगळी भावना जागी होते, हेही तितकंच खरं आहे. आता मी उल्लेख केला आहे सोहम हरडबरू बाजे, तर ऐकूया

मदनाची मंजिरी नाटकातलं हे नाट्यपद. मी म्हटलं ना की प्रत्येक नाटक आणि त्या नाटकाविषयी जेव्हा आपण बोलायला लागतो तेव्हा वेळच शेक्सपियरच्या 12th Night या प्रसिद्ध नाटकावर आधारलेलं असं हे मराठी नाटक विद्याधर गोखले यांनी लिहिलं. म्हणजे 1965 याचा पहिला प्रयोग झाला 20 मार्चला. आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला विद्याधर गोखले यांच्या नाटकांमध्ये आपल्याला राम मराठे दिसतील, प्रसाद सावकार दिसतील किंवा बालचंद्र पेंढारकर दिसतील, ही सगळी दिग्गज कलाकार मंडळी त्यांच्या नाटकात होती आणि त्यांच्या स्वरात सजलेली अशी ही नाट्यपदं आहेत रसिकहो. म्हणजे जसं आत्ता म्हटलं की आत्ता आपण जे नाट्यपद ऐकलं मधुवंती दांडेकर यांच्या स्वरात, या नाटकाला लोकप्रिय करण्यात अनेक गायक कलाकारांचा मोठा वाटा होता, त्यातलं हे एक नाव. आणखीही जी नावं आहेत की रामदास कामत आहेत, मधुवंती दांडेकर आहेत, प्रकाश घांगरेकर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखी एक सांगते की हे जे नाटक आहे मदनाची मंजिरी, या नाटकाच्या सुरुवातीच्या काही प्रयोगांमध्ये अशोक सराफ यांनीसुद्धा काम केल्याचं सांगितलं जातं रसिकहो. आणि जशी मी आता म्हटलं तसं की ही जी लोकप्रिय पदं आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे अंग अंग तव अंग अनंग हे सुद्धा याच नाटकातलं आहे नाट्यपद, मानिनी सोड तुझा अभिमान हे अतिशय लोकप्रिय असं नाट्यपद आहे. खरं सांगू माझ्याकडे ना आता भरपूर नाटकं आहेत, म्हणजे भरपूर म्हणजे जी संगीत नाटकं विद्याधर गोखले यांनी लिहिली आहेत ती नाटकं आहेत. पण ही नाटकं जरी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असली तरी त्या नाटकांविषयी बोलण्याजोगं खूप आहे रसिकहो. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यातली नाट्यपदं ही तितकीच सुंदर अशी नाटकं आहेत. आता विद्याधर गोखले आणि संगीत नाटक यांच्यातलं एक नातं वेगळं होतं. म्हणजे पहा ना की प्रत्येक नाटकासाठी ना त्यांची संगीताची एक वेगळी खास अशी चौकट नाही वापरली. प्रत्येक नाटकाला संगीत देण्यासाठी सुवर्णतुला नाटकाला संगीत कोणी दिलं आहे, छोटा गंधर्व यांनी. मंदारमाला, मदनाची मंजिरी, मेघमल्हार याचं संगीत जर तुम्ही पाहाल तर ते पंडित राम मराठे यांचं आहे. त्याच्यानंतर पंडित राज जगन्नाथ, जय जय गौरीशंकर इथे संगीत कुणाचं आहे तर वसंत देसाई यांचं. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकृतीच्या संगीतकारांबरोबर त्यांनी जे काम केलं ना ते दिसून येतं. म्हणजे संगीतकारांच्या प्रतिभेवर असलेला विश्वास, लेखक कवी म्हणून जे शब्द आपल्या लेखणीतून साकार होत आहेत त्या शब्दांना स्वर कोण देणार आणि ते स्वर किंवा ते नाट्यपद ऐकताना कसं वाटेल, हे जे ही जी एक दृष्टी होती ना ती त्यांच्याकडे होती रसिकहो. खरोखरच वेगळी अशी दृष्टी होती. किंवा मग जय जय गौरीशंकर नाटकाचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हासुद्धा त्याच्यामध्ये भक्ती आहे, नृत्य आहे, संगीत आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. पुराणकथेचा संदर्भ आहे, संगीताचा सुंदर मिलाफ आहे. हे जेव्हा आपण पाहतो नाटकामध्ये तेव्हा तो विचार कसा केला असेल पहा ना वेगवेगळ्या नाटकांचा. म्हणजे मी आता तुम्हाला सांगितलं आणि या मदनाची मंजिरी नाटकाविषयी आपण याच्या आधी बोललो आणि नाट्यपदांविषयीसुद्धा बोललो, तर ज्या नाट्यपदाचा मी आता उल्लेख केला की जे आणखी एक लोकप्रिय नाट्यपद आहे मानिनी सोड तुझा अभिमान, प्रकाश घांगरेकर यांच्या स्वरातलं आत्ता आपण ऐकूया आणि त्यानंतर पुढे जाऊया.

0: आपण आता ऐकलीत ना रसिक हो, ती जुगलबंदी होती.
1: होय,
0: राम पंडित राम मराठे आणि प्रसाद सावकार यांच्या स्वरातली संगीत मंदिर मंदारमाला नाटकातली 17व्या 18व्या शतकात राजपुतात पुतान्यातमध्ये घडलेलं असं हे कथानक आणि हीच मध्यवर्ती कल्पना. खरं तर यातले काही मोजके प्रसंग, काही मोजक्या गोष्टी अशा घेतल्या आहेत त्याच्यात. आणि या नाटकाविषयी सांगायला गेलं ना तर खूप खूप गोष्टी आहेत. म्हणजे मंदार हा स्त्रियांचा द्वेष करणारा किंवा त्याला स्त्रियांविषयी फार हे नसतं आणि जीवनाला कंटाळलेला आहे, पण सप्तसुरांच्या छान अशा त्या नादब्रह्मात तो कायम रमतो आणि संगीत आणि भक्तीच्या बळावर त्याचं मनपरिवर्तन होतं. संगीतानं त्याला आयुष्यात नवीन असं काहीतरी मिळतं, असा हा संगीतकाराचा जीवन प्रवास या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी मांडला होता. रसिकहो नाटकाचे या सगळ्या नाटकांचे जे प्रयोग झाले होते ते प्रयोग हाऊसफुल प्रयोग झाले होते. 400 प्रयोग 1200 प्रयोग असे प्रयोग झाले होते. आणि नाटकाच्या माध्यमातून विद्याधर गोखले म्हणजे हे जे नाटक आहे यात तुम्हाला फार अशा खूप मोठ्या अशा ताना दिसणार नाहीत, पण संवाद मात्र चटपटीत होते, छान पदं होती. पंडित राम मराठे, प्रसाद सावकार यांच्यातली ही जी आता आपण ऐकलीत बसंत की बहार आई, ही जुगलबंदी ऐकण्यासाठी, ही जुगलबंदी खास ऐकण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असायचे, यायचे. आणि त्यासाठीच म्हणजे या जुगलबंदीसाठीच हे नाटक 4-4.5 तास चाललं होतं किंवा चालायचं तरीसुद्धा प्रेक्षक हलायचे नाहीत. मी म्हटलं ना प्रत्येक नाटकाविषयी त्या त्या नाट्यपदांविषयीच्या अनेक आठवणी आहेत, अनेक गोष्टी आहेत. आणि त्या सगळ्यांना रसिक हो एका कार्यक्रमात, कारण नाटककार विद्याधर गोखले हा विषय काही फक्त एका तासात संपणारा नाही आहे हो. किती गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे एखादा नाटककार नाटक लिहितो, नाट्यपदं लिहितो, त्याच्या मागे भूमिका कशी असेल, म्हणजे ते प्रेक्षकांना श्रोत्यांना ऐकताना त्यांच्या मनात काय भावना निर्माण होत असतील, कशी त्याचं संगीत कसं असायला हवं, इतर गोष्टी कशाला कशा असायला हव्यात, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या समोर येतात ना, आणि मग जेव्हा आपण त्यांच्या नाटकांविषयी, त्यांनी लिहिलेलं साहित्य जे आहे त्या साहित्याविषयी जेव्हा विचार करतो, बोलतो किंवा वाचतो, रसिक हो खरं सांगते त्यांची पुस्तकं वाचल्यानंतर लक्षात येतं की भाषा कशी असायला हवी, शब्दांचा वापर कसा नेटकेपणाने आणि कसा कुठे करणं गरजेचं आहे हे त्यातून कळत जातं. शिक्षक म्हणून त्यांची भूमिका किती वेगळी होती, पत्रकार म्हणून त्यांची भूमिका किती वेगळी होती, हे सगळं त्यातून उलगडत जातं रसिक हो. खरं तर आजचा एक कार्यक्रम त्यांच्याविषयी बोलण्याविषयी सांगण्यासाठी हा अपुराच आहे. चांगले शब्द, चांगलं संगीत आणि एकूणच सुंदर असं मांडलेलं कथानक, हे कथानक आणि या गोष्टी त्या काळानं त्या 2 दशकांनी खूप छान अशा अनुभवलेल्या आहेत आणि आत्ताही त्या गीतसंगीताच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येत आहेत, हे आपलं भाग्य. आज ते आपल्यात नाही आहेत, पण त्यांची ही सुंदर अशी शब्दसंपदा, नाट्यसंगीताचा वारसा हा आजही रंगभूमीवर त्या नाट्यपदांच्या माध्यमातून आपण ऐकू शकतो. विद्याधर गोखले यांचं स्मरण म्हणजे केवळ एका नाटककाराचं स्मरण नाही आहे रसिक हो, खरं तर त्या काळातल्या सगळ्या आठवणी जागणं आहे. शब्द, स्वर, रंगभूमीचा एक समृद्ध स्वरांनी संपूर्ण भरून उरलेला, म्हणेन मी भरून उरलेला असा हा छान संगीतमय अध्याय. आता आज फक्त त्याची एक या कार्यक्रमाच्या माध्यमातून छोटीशी झलक देण्याचा प्रयत्न केला. खरं तर यापूर्वी किंवा या विषयावर अनेक कार्यक्रम झाले आहेत, आम्ही सुद्धा केलेले आहेत आणि यानंतरही रसिक हो ते असेच होत राहतील, असेच होत राहतील. मात्र आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते आहे.

इथेच आपल्या कार्यक्रमाची ही वेळ संपते. रसिक हो, उद्या पहाटे FM रेनबो वाहिनीवर वंदन आणि रेनबो फंडे हे दोन्ही कार्यक्रम घेऊन आपल्यासोबत असणार आहे कल्याणी. आणि आता याच्यानंतर ठीक 5 वाजता आपण ऐकणार आहात मराठी प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 5:03 के हांडा आपल्यासोबत घेऊन येतोय लव्ह यू जिंदगी हा कार्यक्रम. आज आमच्या श्रोत्यांनी खूप छान अशा प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, दूरध्वनीच्या माध्यमातून. तेव्हा आपणा सर्वांचे रसिकहो अगदी मनापासून आभार. आणि इथेच मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

नमस्कार, मी श्रद्धा वझे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. शासन आदेशानुसार शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12

उपाययोजना आणि सवलती सरकारनं जाहीर केल्या आहेत. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारनं जाहीर केलेला शासन आदेश हा शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर राज्यातल्या शेतकऱ्यांना जीआर नव्हे प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी सुवर्णपदकं मिळवली. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत रौप्य पदक जिंकलं. बँक कर्मचारी संघटनांनी येत्या सोमवारपासून संपाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय ग्रामीण बँका उद्या रविवार असूनही कार्यरत राहतील असं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या सुमारे 75% भागात दुष्काळ जाहीर. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. दुष्काळ निवारणासाठी सरकारची सर्वोच्च प्राथमिकता. गरज भासल्यास डीपीडीसीचा निधीही दुष्काळ निवारणासाठी वळवू. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. महाराष्ट्रात मतदार यादीवरील दावे हरकतींची मुदत 12 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आणि 3 दिवसांच्या देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर उद्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका सुरू राहणार. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झालाय. मराठवाडा, नाशिक वगळता उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमधील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर आहे. अमरावती विभागातील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील 56 तालुक्यांचा तर नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 39 तालुक्यांचा यात समावेश आहे. यामध्ये अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील 13, अमरावतीमधील 14, अकोल्यातील 7, वाशिमचे 6 तर यवतमाळमधील 16 तालुक्यांचा समावेश आहे. नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील 7, नागपूरमधील 14, भंडाऱ्यामधील 3, गोंदियामधील 1, चंद्रपुरातील 12 तर गडचिरोलीमधील 2 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश आहे. नागपूरच्या 12 तालुक्यांमध्ये नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड आणि नागपूर जिल्हा यांचा अंतर्भाव आहे. यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांच्या आधारे आज हा शासन आदेश जारी झाला. यानुसार शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12 उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्या. त्यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, 7.5 अश्वशक्तींपेक्षा अधिक क्षमतेच्या कृषी पंपांना चालू वीज बिलात सूट, टंचाई जाहीर झालेल्या गावातल्या शेतीच्या पंपाची वीज खंडित न करणं, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता, आवश्यकतेनुसार पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, शेतकरी तसंच शेतमजुरांसाठी अन्नधान्याचा पुरेसा साठा, जनावरांना चारा उपलब्ध करून देणं यासारख्या उपाययोजनांचा यात समावेश आहे. दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीला आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले असून जिल्हानिहाय परिस्थितीचा दर मंगळवारी आढावा घेतला जाईल. गरज भासल्यास पायाभूत सुविधांच्या कामाचा निधीही दुष्काळ निवारणासाठी वळविण्यात येईल. पिण्याचं पाणी, चारा आणि पीक नुकसानीबाबत तातडीनं उपाययोजना केल्या जातील असं महसूल मंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
1: माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला राज्याच्या कॅबिनेट सब कमिटीचे चेअरमन केला आहे. मी सुद्धा आता जिल्ह्यामध्ये प्रवास करून काही ज्या अडचणी वारंवार तयार होणार आहे ही प्राथमिक शासन निर्णय आहे. असा अर्थ नाही की बाबा आज तालुके जाहीर झाले म्हणून हे अंतिम झालं आहे. पण एखाद तालुका समजा उद्या दुसऱ्या टिगरमध्ये आला, पहिल्या टिगरमध्ये आला आणि दुसऱ्या, त्याही तालुक्याचा समावेश पुढच्या काळात करता येतील. जे जे काही करावं लागेल राज्याला, एखाद्या वेळी डीपीसीचे निधी पूर्ण वळवावे लागतील. पण एक मात्र खरं आहे, या राज्याची संपूर्ण प्रायोरिटी आता शेतकरी, शेतमजूर आहे. बाकी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बाजूला सारू, पण या राज्याची पहिली प्रायोरिटी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी, शेतमजूर केलेली आहे, 12 बलुतेदार केलेली आहे.
0: दरम्यान दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नांदेड इथं दिली. तर दुष्काळ जाहीर करणं ही सुरुवात आहे, शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळणं हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारनं जाहीर केलेला शासनादेश हा शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टी यांनी केला. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदतीची अपेक्षा होती, पण यात त्याचा काही उल्लेख नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोगाच्या आयटी विभागाशी किंवा आयोगाच्या कोणत्याही धोरणात्मक बाबींशी संबंधित नसलेल्या तर आयोगात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या कामकाजाशी संबंधित विषयावर कॅबिनेट सचिवांना पत्र पाठवण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. संबंधित अधिकाऱ्यानं जारी केलेले कामाच्या फेरवाटपाचे आदेश 2 निवडणूक आयुक्तांच्या निर्देशांनंतर प्रत्यक्षात लागू करण्यात आले नव्हते. तसंच आयटी विभागावरील उपनिवडणूक आयुक्तांचं देखरेख अधिकार क्षेत्रही प्रत्यक्षात कधीही मागे घेण्यात आलं नव्हतं असं आयोगानं स्पष्ट केलं. आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ सुखबीर सिंधू आणि डॉ विवेक जोशी यांच्यासोबत दुपारी बैठक घेतल्यानंतर आयोगानं हे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलंय. दरम्यान विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रिया बिहार आणि पश्चिम बंगालसह 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पूर्ण झाली आहे. एसआयआर दरम्यान किंवा त्यानंतर मतदार यादीतून नाव वगळलं गेलं असल्यास तसंच तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या व्यक्तींसह कोणतीही पात्र व्यक्ती मतदार यादीच्या सातत्यपूर्ण अद्ययावतीकरणाच्या प्रक्रियेत संबंधित निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याकडे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकते. अशा मतदारांच्या नोंदणीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक नोंदणी अधिकारी तातडीनं विशेष मोहीम राबवतील. महाराष्ट्रासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील नोटीसा तसंच दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

0: राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करीत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष वृत्त मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेबद्दल.
1: 2020 मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा उद्देश फेरीवाल्यांना औपचारिक आर्थिक व्यवहारांच्या व्यवस्थेत आणण्यास, त्यांचा व्यवसाय वाढविण्यास आणि उद्योगाचा विस्तार करण्यास मदत करणे हा आहे. या योजनेअंतर्गत ऑगस्ट 2026 पर्यंत 78 लाखांहून अधिक फेरीवाल्यांनी 1,18,00,000 जास्त कर्जे घेतली असून त्याची एकूण रक्कम 19,171 कोटी रुपये आहे. या योजनेअंतर्गत सुमारे 30 लाख फेरीवाले दुसऱ्या टप्प्यात तर 8.5 लाख फेरीवाले तिसऱ्या टप्प्यातील कर्जापर्यंत पोहोचले आहेत. भारतीय व्यवस्थापन संस्था ISB अभ्यासानुसार 2023 ते 2025 दरम्यान लाभार्थ्यांच्या सरासरी वार्षिक व्यावसायिक उत्पन्नात सुमारे 20% वाढ झाली. मे 2026 पर्यंत फेरीवाल्यांनी 875 कोटीहून अधिक डिजिटल व्यवहार केले असून त्यांना 412 कोटी रुपयांचा कॅशबॅक मिळाला आहे.
0: देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत डॉ मनमोहन सिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. डॉ मनमोहन सिंग यांनी सार्वजनिक जीवनात पूर्ण निष्ठेनं देशाची सेवा केली असं मोदी यांनी समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात म्हटलं. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या नेत्यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात डॉ सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका उद्या रविवारी सुरू राहणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनद्वारे 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रस्तावित 3 दिवसांच्या देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेनं रविवारी सर्व बँक शाखा कार्यालयं एटीएमशी संबंधित शाखा आणि चलन तिजोऱ्या कार्यरत ठेवण्यास मंजुरी दिली आहे. दरम्यान संपाच्या 3 दिवसात मोफत मासिक मर्यादेपेक्षा अधिक एटीएम व्यवहारांवरील शुल्क माफ करण्याचा निर्णय काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी घेतलाय. बँक कर्मचाऱ्यांच्या या प्रस्तावित संपामुळे बँकिंग क्षेत्रातील नियमित कामकाज, रोख व्यवहार आणि प्रामुख्यानं धनादेश क्लिअरन्स प्रक्रिया विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणनं आपल्या सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना संभाव्य आर्थिक आणि तांत्रिक गैरसोय टाळण्यासाठी 28 सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन पद्धतीनं वीज बिल अदा करण्याचं आवाहन केलं आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांच्या सवलतीसाठी येत्या 1 ऑक्टोबरपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अर्थात NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. सवलतीची तिकीटं NCMC कार्डच्या माध्यमातूनच देण्यात येतील. शेतीच्या विकासासाठी उत्तम बियाणं आणि कलम, जमिनीची नियमित तपासणी, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढवणं या बाबी महत्वाच्या आहेत. सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी बायोचार प्रभावी पर्याय असून त्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती आणि शेतीत वापर केल्यास शाश्वत शेतीला नवी दिशा मिळू शकते असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नागपुरात अॅग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे आयोजित बायोचार निर्मिती परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. छत्तीसगडमधील मुसळधार पावसामुळे गडचिरोलीच्या भामरागड परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीत प्रशासनानं 525 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. पाणी ओसरू लागल्यामुळे परिस्थितीत सुधारणा होतीये. नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 75% भागात दुष्काळ जाहीर. 18 जिल्हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक. राज्यात एसआयआर अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन बीएलओ कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांच्या आधारे दुष्काळाचा शासन आदेश आज जारी झाला. राज्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, अहिल्यानगर, सोलापूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि सिंधुदुर्ग अशा 18 जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. रायगड आणि गोंदियातला 1 तर गडचिरोलीतल्या 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. या शासन आदेशात सरकारनं शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि

0: पशुधनाला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्या आहेत. याविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
1: पीक कर्जाचं पुनर्गठन या ठिकाणी होणार आहे. कृषी पंपाच्या जे चालू वीज बिल आहे त्याची सूट मिळणार आहे. शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सूट मिळणार आहे. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी चारा छावण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. टंचाई जाहीर झाली त्या गावामध्ये शेतकऱ्याची जे वीज जोडण्या थांबलेल्या होत्या त्या पूर्ण निर्णय घेतलेला आहे.
0: परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांचा छळ करू नये याकडे सरकार लक्ष देणार आहे. त्याचवेळी अवैध सावकारांची माहिती शेतकऱ्यांनी शासनाकडे द्यावी असं बावनकुळे यांनी सांगितलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये तत्काळ सर्वेक्षण सुरू करायचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पीक नुकसानीचे पंचनामे करताना कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागानं समन्वयानं काम करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. कृषी अधिकारी तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करावा आणि नंतर तो ग्रामसभेसमोर ठेवावा. ग्रामसभेनं दाखवून दिलेल्या त्रुटी त्यात समाविष्ट कराव्यात असे निर्देश सरकारनं दिले. याविषयी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,
2: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाणीनुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे.
0: दुष्काळ जाहीर करणं ही सुरुवात आहे. शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळणं हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. दसरा आणि दिवाळीचा सण तोंडावर आहेत हे लक्षात घेऊन हेक्टरी 1 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत आणि नंतर कागदी सोपस्कार करावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यावर्षीचा दुष्काळ 1972 पेक्षाही गंभीर आहे याची जाणीव सरकारला देखील आहे. विद्यार्थ्यांसाठी केवळ परीक्षा फी माफ न करता पूर्ण शैक्षणिक फी माफ करावी तसंच शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक मदतीची तरतूद करावी अशी मागणीही त्यांनी केली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत द्यायला हवी. केवळ दुष्काळाची घोषणा करून उपयोग नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
3: यंदाच्या पावसाळ्यात राज्यातल्या 20 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचं हवामान विभागाच्या आकडेवारीत दिसून आलं आहे. सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा 58% कमी, बीड आणि हिंगोलीत 49% कमी, जालन्यात 47% कमी तर धाराशिव आणि अहमदनगर जिल्ह्यात 45% कमी पावसाची नोंद झाली आहे. 14 जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका तर नाशिकमध्ये सरासरीपेक्षा 36% आणि पालघरमध्ये सरासरीपेक्षा 20% जास्त पाऊस पडला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरातल्या सर्व सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी उद्या म्हणजेच रविवारी खुल्या राहणार आहेत. बँक कर्मचारी संघटनेनं सोमवारपासून 3 दिवस बंद पुकारल्यानं उद्या बँका सुरू राहतील. एटीएम व्यवहारांवरची महिन्याची मर्यादा संपल्यानंतर लावण्यात येणारं शुल्क या 3 दिवसांच्या बंद दरम्यान न आकारण्याचा निर्णय अनेक बँकांनी घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना एसटी महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड अनिवार्य आहे. कार्डसाठी नोंदणी केलेल्या प्रवाशांनी QR कोड दाखवल्यानंतर त्यांनाही नोंदणीपासून महिनाभराच्या कालावधीत ही पावती राखून सवलतीचा लाभ घेता येईल. आधार कार्डवरच्या बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे न उमटल्यामुळे नोंदणीमध्ये अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTPच्या आधारे NCMC कार्ड नोंदणी करता येईल. विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात दावे आणि हरकती दाखल करता येतील. नोटिसा, दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन BLO आवश्यक दस्तावेज संकलित करतील असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं सुनावणीला उपस्थित राहण्याची पक्षाची आणि मतदाराच्या वतीनं सुनावणीसाठी कुटुंबातल्या कोणत्याही प्रौढ सदस्याला उपस्थित राहण्याची परवानगीची सुविधाही उपलब्ध असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. यासोबतच बेघर नागरिक, मजूर, गरीब आणि रात्रनिवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी

0: नुसार विशेष मदत कक्ष सुरू करावेत, तसंच विशेष शिबिरांचं आयोजन करावं असे निर्देश आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईत आज सकाळपर्यंत अनेक महत्वाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू होती. 36,000 अधिक गणपतींचं या काळात विसर्जन झालं. पुण्यातही गणेश विसर्जन मिरवणूक 30 पेक्षा जास्त तासांनी संपली. गणेश विसर्जन करताना बुडालेल्या परभणी जिल्ह्यातल्या दोघांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. पालम तालुक्यातले हे दोघं धानोरा काळे इथं बुडाले होते. नाशिकमध्ये विल्होळी शिवारात गणरायाचं विसर्जन करताना एकाचा बुडून मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेडमध्ये ब्लास्टिंगचं काम करणाऱ्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करत असताना स्फोट होऊन 2 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीररित्या होरपळले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात झालेल्या या प्रकाराची पोलीस चौकशी करत आहेत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक मिळालं. स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत सध्या 4 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्य अशा 30 पदकांसह 10व्या स्थानी आहे. या स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला आणि पुरुष या दोन्ही कबड्डी संघांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताच्या महिलांच्या संघानं अंतिम सामन्यात इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. पुरुष संघानंही इराणचाच 40-34 असा पराभव केला. यामुळे स्पर्धेतली भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या 4 वर पोहोचली आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशी चौकशी यांनी हे पदक पटकावलं. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्राची चौधरीनं कांस्य पदकाची कमाई केली. हॉकीत पुरुषांच्या संघानं जपानचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. स्कॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम इस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
0: छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातल्या अल्लापल्ली भामरागड मार्गावरचा पर्लकोटा नदीचा पूल पाण्याखाली गेल्यानं भामरागडसह जिल्ह्यातल्या 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनानं काल दुपारपासून बचाव मोहीम राबवत सुमारे 225 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह 11 सदस्यांचा समावेश असलेली समिती स्थापन झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत केलेल्या कथित गैरप्रकारांच्या विरोधात प्रदेश काँग्रेस परवा राज्यभर आंदोलन करणार आहे, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष येत्या 4 ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा काढणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 75% भागात दुष्काळ जाहीर, 18 जिल्हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक. राज्यात एसआयआर अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन बीएलओ कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: You know, there's only one station that plays your music this amazing, and that is, of course, Akashwani's Rainbow Channel on FM 107.1. And we are playing for you a bit of Lionel Richie, of course, one of the greatest superstars of all time. He's back on the charts this weekend. That's Angel. Keep listening in. The news is coming up right now. Stay tuned for the news in Marathi and we'll be back with more music for you. Stay tuned for the news right now.
1: Akashvani Mumbai. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातला 75% भाग दुष्काळग्रस्त. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. राज्यात SIR अंतर्गत 12 अक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन BLO कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांच्या आधारे दुष्काळाचा शासन आदेश आज जारी झाला. राज्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, अहिल्यानगर, सोलापूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि सिंधुदुर्ग अशा 18 जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय. रायगड आणि गोंदियातला 1 तर गडचिरोलीतल्या 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर झालाय. या शासन आदेशात सरकारनं शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्यात. याविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
3: पीक कर्जाचं पुनर्गठन या ठिकाणी होणार आहे. कृषी पंपाच्या जे चालू वीज बिल आहे त्याची सूट मिळणार आहे. शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सूट मिळणार आहे. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी चारा छावण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. टंचाई जाहीर झाली त्या गावामध्ये शेतकऱ्याची जे वीज जोडण्या थांबलेल्या होत्या त्या निर्णय घेतलेला आहे.
2: परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांचा छळ करू नये याकडे सरकार लक्ष देणार आहे. त्याचवेळी अवैध सावकारांची माहिती शेतकऱ्यांनी शासनाकडे द्यावी असं बावनकुळे यांनी सांगितलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये तत्काळ सर्वेक्षण सुरू करायचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पीक नुकसानीचे पंचनामे करताना कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागानं समन्वयानं काम करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करावा आणि

0: तर तो ग्रामसभेसमोर ठेवावा, ग्रामसभेनं दाखवून दिलेल्या त्रुटी त्यात समाविष्ट कराव्यात असे निर्देश सरकारनं दिले. याविषयी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,
1: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाण्यानुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे.
0: दुष्काळ जाहीर करणं ही सुरुवात आहे. शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळणं हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. दसरा आणि दिवाळीचा सण तोंडावर आहेत हे लक्षात घेऊन हेक्टरी 1,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत आणि नंतर कागदी सोपस्कार करावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यावर्षीचा दुष्काळ 1972 पेक्षाही गंभीर आहे याची जाणीव सरकारला देखील आहे. विद्यार्थ्यांसाठी केवळ परीक्षा फी माफ न करता पूर्ण शैक्षणिक फी माफ करावी तसंच शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक मदतीची तरतूद करावी अशी मागणीही त्यांनी केली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत द्यायला हवी, केवळ दुष्काळाची घोषणा करून उपयोग नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची गरज असून त्या आधारे भारताला आर्थिक वाढीचा 10% दर गाठणं शक्य असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. IIT मद्रासच्या माजी विद्यार्थी संघटनेनं बंगळुरुमध्ये आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. देशभरातल्या सर्व सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी उद्या म्हणजेच रविवारी खुल्या राहणार आहेत. बँक कर्मचारी संघटनेनं सोमवारपासून 3 दिवस संप पुकारल्यानं उद्या बँका सुरू राहणार आहेत. ATM व्यवहारांवरची महिन्याची मर्यादा संपल्यानंतर लावण्यात येणारं शुल्क या 3 दिवसांच्या बंद दरम्यान न आकारण्याचा निर्णय अनेक बँकांनी घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात दावे आणि हरकती दाखल करता येतील. नोटिसा दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल असं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन BLO आवश्यक दस्तऐवज संकलित करतील असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे. अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं सुनावणीला उपस्थित राहण्याची आणि मतदाराच्या वतीनं सुनावणीसाठी कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्याला उपस्थित राहण्याची परवानगीची सुविधाही उपलब्ध असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. यासोबतच बेघर नागरिक, मजूर, गरीब आणि रात्रनिवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी गरजेनुसार विशेष मदत कक्ष सुरू करावेत तसंच विशेष शिबिरांचं आयोजन करावं असे निर्देश आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेडमध्ये ब्लास्टिंगचं काम करणाऱ्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करत असताना स्फोट होऊन 4 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीररित्या होरपळले आहेत. उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 6 जण ठार झाले. राज्यातल्या 63 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात सरासरीच्या 19 पट पाऊस झाला असून काही ठिकाणी अचानक पूर येण्याचा धोका आहे. उत्तराखंड जिल्ह्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना येत्या 2 दिवसांसाठी हवामान विभागानं पावसाचा रेड आणि येलो अलर्ट दिल्यानं आज आणि उद्या 4 धाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. दिल्लीत अलीकडेच झालेल्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेत दिल्ली सरकारनं पादचारी भुयारी मार्ग, उड्डाणपुलाखालचा रस्ता आणि फुट ओव्हर ब्रिजजवळ पोलीस चौक्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं मुंबईजवळचं जवाहरलाल नेहरू, कांडला इथलं दीनदयाळ, पारादीप आणि मुंद्रा ही 4 बंदरं मेगा पोर्ट्स म्हणून अधिसूचित केली आहेत. सध्या भारतात 12 मोठी बंदरं आणि 200 पेक्षा जास्त छोटी बंदरं आहेत. चीन आणि अमेरिकेनं साधारण 30 अब्ज डॉलर मूल्याच्या वस्तूंवरील परस्परांवरचं आयात शुल्क कमी करण्याच्या आश्वासनावर एकत्र काम करण्यावर सहमती व्यक्त केली आहे. व्यापार युद्धांतर्गत च्या स्थितीला 2 महिन्यांची मुदतवाढ देण्यालाही डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांनी मान्यता दिली आहे. दोन्ही देशांमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या 3 दिवसीय शिखर परिषदेनंतर जारी केलेल्या निवेदनात याबद्दलची माहिती दिली गेली. यासोबतच दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापाराशी संबंधित

0: निवडक मुद्द्यांवरही व्यापार मंडळाच्या माध्यमातून एकत्र काम करत राहण्याची तयारी दर्शवली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही ट्रम्प सामुद्रधुनी असं दर्शवणारा एक नकाशा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसिद्ध केला आहे. या सामुद्रधुनीतून जाणारा सागरी जलवाहतूक जलमार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं मांडलेला 7 दिवसांचा आराखडा ट्रम्प यांनी फेटाळून लावला आणि त्यानंतर हा नकाशा जाहीर केला. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक मिळालं. स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 4 सुवर्ण 12 रौप्य 14 कांस्य अशा 30 पदकांसह 10व्या स्थानी आहे. या स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला आणि पुरुष या दोन्ही कबड्डी संघांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताच्या महिलांच्या संघानं अंतिम सामन्यात इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. पुरुष संघानंही इराणचाच 40-34 असा पराभव केला. यामुळे स्पर्धेतली भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या 4 वर पोहोचली आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशित चौकशी यांनी हे पदक पटकावलं. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्राची चौधरीनं कांस्य पदकाची कमाई केली. हॉकीत पुरुषांच्या संघानं जपानचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. स्कॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम इस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातला 75% भाग दुष्काळग्रस्त, पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. राज्यात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन BLO कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, न्यूज ऑन एअर आपण 107.1 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. चैतन्याच्या सुरांनी करूया एका प्रसन्न दिवसाची सुरुवात. भक्ती आणि मांगल्याचा एक सुरेल प्रवास घेऊन मी तुमची मैत्रीण कल्याणी सादर करत आहे आपल्या मनाचा ठाव घेणारा कार्यक्रम वंदन.

श्रोते हो, आपण नेहमी लोकांमध्ये काहीतरी कमतरता शोधत असतो ना, म्हणजे त्याचा स्वभाव असा आहे, ते असे दिसतात. पण माणसातलं चांगुल पण शोधलं तर काय होतं हे सांगणारी एक सुंदर अरबी लोककथा आहे. एका पराक्रमी राजाला एका युद्धामध्ये आपला एक डोळा आणि एक पाय गमवावा लागतो. एक दिवस त्याला असं वाटतं की आपलं एक छानसं पोर्ट्रेट म्हणजे चित्र महालामध्ये लावावं. तो राज्यातल्या सर्वोत्तम चित्रकारांना बोलावतो, पण चित्रकार घाबरतात कारण राजाला एक पाय नसतो, म्हणजे राजा एक पायाने अधू असतो आणि एका डोळ्याने अंध जर का त्याला दाखवलं तर राजाला नक्कीच राग येईल. आणि जर त्याला दोन खोटे डोळे आहेत असं दाखवलं आणि दोन पाय आहेत असं दाखवलं तरीही सुद्धा राजाला राग येऊ शकतो, असं म्हणून सगळेजण नकार देतात. पण एक तरुण चित्रकार पुढे येतो, तो काही दिवसांनी चित्र घेऊन येतो. ते पाहून राजा प्रचंड खुश होतो आणि त्याला भरपूर बक्षिसं देतो. चित्रकाराने राजाला घोड्यावर बसलेलं आणि एका डोळ्याने नेम धरून बाण मारताना दाखवलेलं असतं. घोड्याच्या एका बाजूने राजाचा तुटलेला पाय जो आहे तो लपला जातो आणि नेम धरल्यामुळे त्याचा निकामी डोळा बंद असल्यासारखा नैसर्गिक दिसतो. त्याने राजाची कमतरता लपवून त्याच्या शौर्याला महत्त्व दिलेलं असतं. श्रोते हो, आपल्या

अवतीभवतीच्या माणसांमध्ये सुद्धा अशाच काही त्रुटी नक्कीच असतात, पण आपण त्यांच्या उणीवांवरती बोट न ठेवता त्यांच्यातल्या चांगल्या गुणांवरती लक्ष केंद्रित जर केलं तर नाती किती सुंदर होतील ना. याच सकारात्मक दृष्टिकोनाची जाणीव करून देणारे हे पुढचे सूर ऐकूया.

श्रोते हो, आपण सगळेच जण ना आजकाल व्यस्त असतो, व्यग्र असतो, पण आपण नक्की कोणत्या कामामध्ये बिझी आहोत? एका तत्वज्ञानाच्या वर्गामध्ये प्रोफेसर एक रिकामी काचेची बरणी आणतात आणि ते त्या बरणीमध्ये मोठे दगड भरतात आणि मुलांना असं विचारतात की बरणी भरली का? मुलं म्हणतात की हो. मग प्रोफेसर त्या बरणीमध्ये छोटे छोटे खडे टाकतात, ते खडे दगडांच्या मधल्या जागेमध्ये जाऊन बसतात आणि प्रोफेसर पुन्हा त्यांना विचारतात की आता भरली का? मुलं हसून म्हणतात की हो. मग प्रोफेसर त्यामध्ये बारीक वाळू ओततात आणि वाळू उरलेल्या सगळ्या रिकाम्या जागा भरून काढते. प्रोफेसर मुलांना समजावतात की मुलांनो, ही बरणी म्हणजे तुमचं आयुष्य आहे, हे मोठे दगड म्हणजे तुमचं कुटुंब, तुमचं आरोग्य आणि तुमची मुलं आहेत, ज्यांच्याशिवाय तुमचं आयुष्य अपूर्ण आहे. आणि ते छोटे खडे म्हणजे तुमचे नोकरी, घर, गाडी, आणि वाळू म्हणजे आयुष्य.

जीवनातल्या अत्यंत किरकोळ अशा गोष्टी, म्हणजे जसं की टी व्ही बघणं, गॉसिप करणं, सोशल मीडिया वापरणं, जर तुम्ही या बरणीमध्ये सगळ्यात आधी जर का वाळू भरली असती तर मोठ्या दगडांना जागाच उरली नसती. आपल्या आयुष्याचं सुद्धा असंच होतं ना, म्हणजे आपण किरकोळ गोष्टींना इतका वेळ देतो की आपल्या आरोग्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आपल्याकडे मग वेळ उरत नाही. तर श्रोते हो, आपल्या आयुष्याच्या बरणीमध्ये आपण नक्की काय भरतोय हे एकदा तपासून पाहायला हवं. आपल्या माणसांना, आपल्या आरोग्याला आधी, सगळ्यात आधी प्राधान्य द्यायला हवं. आणि याच अर्थपूर्ण जगण्याला साथ घालणारं हे पुढचं गीत ऐकूया.

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 25 सितंबर तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 27 सितंबर सुबह 11 बजे मन की बात।
1: श्रोते हो, आपण सगळेच जण आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी संकटांना सामोरे जात असतोच। दुःख प्रत्येकाच्याच वाटेला येतं, पण त्या दुःखाचा त्रास किती करून घ्यायचा हे आपल्या प्रत्येकाच्या हातात असतं। बौद्ध तत्वज्ञानामध्ये दुसरा बाण, द सेकंड आरो नावाची एक खूप प्रसिद्ध शिकवण आहे। गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना विचारतात की जर एखाद्या माणसाला एक बाण लागला तर त्याला वेदना होतील का? शिष्य म्हणतात की हो, नक्कीच होतील। बुद्ध पुन्हा विचारतात, आणि जर त्याच जखमेवरती लगेच दुसरा बाण लागला तर वेदना किती पट्टीने वाढतील? शिष्य म्हणतात की त्या वेदना असह्य होतील। तेव्हा बुद्ध समजावतात, पहिला बाण म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये येणारे संकट, आजारपण किंवा अपघात, हा बाण लागणं अटळ आहे, तो प्रत्येकाला लागतो। पण जेव्हा आपण त्या संकटांवरती सतत विचार करून रडत बसतो, म्हणजे माझ्यासोबतच असं का झालं, माझं नशीबच खराब आहे, तेव्हा आपण स्वतःच्याच हाताने त्या जखमेवरती दुसरा बाण मारून घेत असतो। श्रोते हो, परिस्थितीने दिलेला पहिला बाण आपण टाळू शकत नाही, पण स्वतःच्याच विचारांचा दुसरा बाण स्वतःला मारून घ्यायचा की नाही हे पूर्णपणे आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये। अति विचार करणं जर का आपण थांबवलं तर दुःख आपोआप निम्म होतं, आणि याच विचारांवरती फुंकर घालणारी ही शांत आणि सुरेल रचना खास तुमच्या सर्वांसाठी।